रसिक श्रोते हो, सुप्रभात। एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948, 23 जून 2026।

आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी अंजली खंडाळीकर सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सभेला आरंभ करूया मंगल ध्वनीनं.

श्रोते हो उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: भावनेचा बोध करणार आहे. आधार म्हणजे समर्थन, पाठिंबा, पाया, अवलंबित्व, तसंच ज्यावर एखादी व्यक्ती, वस्तू, विचार, आचार अवलंबून आहेत अशी बाब. रूढार्थाने जेव्हा आपण आधार या शब्दाचा वापर करतो तेव्हा सहजपणे आपण सपोर्ट या शब्दाचा वापर करतो. घराच्या छताला आधार देणारे खांब, तुळई, उभं राहताना घेतलेला भिंतीचा आधार, पाण्यात पोहण्यासाठी घेतलेला भोपळ्याचा आधार, चालताना तोल जाऊ नये म्हणून घेतलेला काठीचा आधार, असे कितीतरी आधार आपण वापरत असतो. आधार भौतिक पातळीवर अशा अर्थानं जरी वापरला जात असला तरी तो अनेक पातळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं वापरला जातो. कौटुंबिक आधार, सामाजिक आधार, मानसिक आधार, शाब्दिक आधार, आर्थिक आधार, सांस्कृतिक आधार, जीवनाधार, मुलाधार, असे कितीतरी आधार असलेले शब्द आपण ऐकत असतो. कौटुंबिक आधार कुटुंब उभं करताना महत्वाचा असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ही नकळत जाणीव असते, माझ्या मागे कुटुंब आहे. स्त्रीला घरातील पुरुषाचा तर पुरुषाला स्त्रीचा आधार असतो. तो शब्दांनी व्यक्त होईलच असं सांगता येत नाही. पुष्कळदा तो कृतीतून अनेक प्रसंगी सहजगत्या व्यक्त होत असतो. घरातील मुलाच्या मनात आपल्या पित्यासाठी एक भावना असते, आईसाठी एक भावना असते आणि ती भावना असते विश्वासाची. हा विश्वास उभा राहतो तो आधारातून. मुलांच्या मनात एक विश्वास असतो की मी एखादं कार्य जेव्हा करेन तेव्हा माझे बाबा, माझं कुटुंब माझ्या मागे आधारासाठी भक्कमपणे उभा आहे. आधाराची ही शृंखला पिढी दर पिढी पुढे जातच असते. व्यक्ती जेव्हा सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये येतो तेव्हा कुटुंबातील व्यक्तींची सामाजिक संबंध हे समाजातील विविध घटकांच्या आधारासाठी सहाय्यभूत ठरतात. समाज विकासासाठी प्रत्येक व्यक्तीला सहभाग हा आधारभूत ठरत असतो. सबका साथ सबका विकास यासारखी म्हण यातूनच उदयास येत असते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात स्वतंत्रपणे उभं राहण्यासाठी आधाराची आवश्यकता असते, मग तो आधार कोणताही असो. आता हेच पाहणं, चालताना लहान मुलांना दोन्ही हातांना धरून आधार दिला जातो, नंतर हळूहळू आधार कमी करत बोटाचा आधार दिला जातो. त्या मुलाच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला की ते स्वतः विना आधार चालायला लागतं. हा होतो मग स्वाधार, स्वतःचा स्वतःला दिलेला आधार. आधारामुळे जसा विश्वास निर्माण होतो तसंच हिंमत, धैर्य, संकटांना सामोरं जाण्याची शक्तीही मिळते. ईश्वरावर असलेली श्रद्धा ही सुद्धा आधाराची एक बाजूच आहे. श्रद्धा आधार माणसाला पुढे जाण्याची उमेद देते. ही उमेद असते स्वतःवरील विश्वासाची आणि सृष्टीतील त्या शक्तीवरील विश्वासाची ज्यानं त्याच्या मनाला शरीराला उभारी मिळते. कधीही नको मानू हार, तो देव तुझ्या आत आहे. कधीही नको मानू हार, तो देव तुझ्या आत आहे. श्रद्धेचा एक दिवा लाव, तोच तुझा खरा आधार आहे.
1: आधार याविषयी सोमनाथ वाघमारे यांचे विचार श्रोतेहो आपण ऐकलेत. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते नयन पवार FM 101.7 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. ओंकार स्वरूप गणेशा, बुद्धिदाता गणेशा, विघ्नहर्ता गणेशा, सुखकर्ता गणेशा, सकलांचा दाता तू 64 कला अवगत तुझला. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करत असताना आपण गणेशाची आराधना प्रार्थना करतो. स्वरांजली या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत कमलाकर भागवत यांचं.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात विष्णुदास यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. स्वरांजली या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विठ्ठल उमप यांची रचना. संगीत मधुकर पाठक यांचं.

नरेंद्र चंचल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नरेंद्र चंचल यांची रचना आपण ऐकलीत. स्वरांजली या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात वंदना विटणकर यांची रचना, संगीत सोमनाथ परब यांचं.

या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. कापूस लागवडीमध्ये आज आपण जाणून घेऊया की कुठल्या प्रकारच्या आंतरपिकं आपण घेऊ शकतो. कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून मूग या पिकाचा समावेश करावा. त्याकरता एकास एक किंवा एकास दोन या प्रमाणात मुगाचं पीक घ्यावं. त्यानंतर उडीद एकास एक, सोयाबीन एकास एक, चवळी, भुईमूग, तूर सहास एक, चार ते सहास एक किंवा सहास आठास दोन या प्रकारे आपण घेऊ शकतो. कापसामध्ये आपण ज्वारी या पिकाचं सुद्धा म्हणजे 6 ओळी कापसाच्या 1 ओळी ज्वारीची या प्रमाणे घेऊ शकतो, किंवा 6 ओळी कापसाच्या 2 ओळी तुरीच्या आपण या प्रमाणात आंतरपिकाचा लागवड करू शकतो. यानंतर खतासोबतच तण व्यवस्थापन कसं करावं याबद्दलची आपण माहिती घेऊया. कापूस पिकामध्ये तण व्यवस्थापन करत असताना शक्यतोवर मशागतीय पद्धतीनंच तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये कोळपणी, वखरणी, डवरणी करावी किंवा हाताने निंदणी सुद्धा मजुरांच्या सहाय्याने करावी. जिथे मजुरांची दुर्भिक्षता आहे, मजुरांची टंचाई आहे, अशा ठिकाणी आपण रासायनिक तणनाशकांचा वापर सुद्धा करू शकतो. त्याकरता पेंडामिथेलिन 30 EC 2.5 ते 3

0: लिटर प्रति हेक्टरी पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी या पिकामध्ये आपल्याला करावी. त्यानंतर क्युझलोफॉप इथाईल 5 EC 800 मिली प्रति हेक्टरी म्हणजे 10 ml प्रति 10 लिटर पाणी एकदल वर्गीय तणांसाठी आणि पारिथायोबॅक सोडियम 10 EC 625 ग्रॅम प्रति हेक्टर म्हणजे 12 ml प्रति 10 लिटर द्विदल वर्गीय तणांसाठी आपण घ्यावे. ही तणनाशकाची फवारणी पेरणीनंतर आणि उगवणी पश्चात म्हणजे जेव्हा आपलं पीक हे 20 ते 30 दिवसाचं होईल त्यानंतर आपल्याला करायचे आणि त्यानंतर लगेच 45 दिवसानंतर एक डवर पाळी आपल्याला सुद्धा द्यायची आहे. आता काही तणनाशक जे आहेत जसं पायरी थायोबॅक सोडियम 10% AC हे 250 ते 300 मिली प्रति एकर आपल्याला द्यायचं आहे. हे 20 ते 25 दिवसानंतर उगवल्यानंतर आपण देऊ शकतो. किंवा किझोलफॉप इथाईल 5% AC 400 मिली प्रति एकर हे सुद्धा आपण जे वार्षिक तण आहेत रुंद पाण्याचे तण त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर फेनॉक्सी प्रॉप पी इथाईल हे 300 ml प्रति एकर हे सुद्धा आपण देऊ शकतो. किंवा कॉम्बिनेशन असलेलं पायरी थायोबॅक सोडियम 6% AC अधिक क्युझोलफॉस इथाईल 4% EC याची सुद्धा आपण तणनाशकाची मात्रा याच्यामध्ये देऊ शकतो. परंतु तणनाशक फवारत करत असताना शास्त्रज्ञांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. त्याकरता आपल्या नजीकच्या कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा आणि मगच यात तणनाशकांचा या हर्बिसाइडचा वापर आपण याच्यामध्ये करावा. त्यानंतर जे महत्वाचं आहे की कापूस या पिकामध्ये सिंचनाचं व्यवस्थापन कसं करावं, तर ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा आपण कापूस या पिकाचं नियोजन करू शकतो. त्यामुळे आपली जमीन मध्यम आहे की भारी आहे त्यानुसार आपल्याला डिस्चार्ज किती लिटर ठेवावं लागेल याचं गणित आपण शास्त्रज्ञांच्या मदतीनं काढून घ्यावं. कापूस या पिकाला जवळपास 65-80 cm प्रति हेक्टरी एवढं पाणी लागतं. त्यामुळे सुरुवातीला पाणी कमी आणि नंतर खूप जास्त पाणी लागतं. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन करत असताना नंतरच्या स्टेज म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ओलावा कमी राहणार नाही याची काळजी आपण जरूर घ्यावी. धन्यवाद.
1: कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एल्द्रियो क्लिनिक.
3: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मतकर आपले स्वागत करते. श्रोते हो, आज आपण एक्ने स्कार्स म्हणजे चेहऱ्यावरच्या मुरुमांचे खड्डे या विषयावर बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर राम चिलगर सर. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार श्रोते हो.
3: डॉक्टर, एक्ने स्कार्स म्हणजे नेमकं काय?
4: एक्ने स्कार्सलाच आपण मुरुमांचे खड्डे असंही म्हणतो. एक्ने स्कार्सलाच आपण पिंपल स्कार असंही म्हणतो. तर हे स्कार होण्याचं कारण किंवा खड्डे होण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपल्याला मुरुम होतात किंवा एक्ने असतात तर ते जेव्हा ऍक्टिव्ह असतात तेव्हा त्या लाल होतात, फुगतात, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतो पस किंवा पू तयार होतो आणि त्याचबरोबर ते खूप रेड किंवा लालसर होतात ऍक्च्युली आणि दुखतातही. यालाच आपण सिव्हिअर इन्फेक्शन असंही म्हणतो ऍक्नेचं किंवा मुरुमांचं. आणि त्या इन्फेक्शन इतकं सिव्हिअर असतं की ते फक्त त्वचेच्या वरच्या थरांमध्येच नाही तर खालच्या थरांमध्ये जातं. तर खालचा थर म्हणजे डर्मिस, याला आपण मेडिकलच्या भाषेमध्ये डर्मिस म्हणतो. तर जेव्हा हे डर्मिस पर्यंत जातं आणि डर्मिसला हे डॅमेज करतं, डर्मिसचं नुकसान करतं, त्यावेळेस आपण ऍक्नेच्या जे काही स्कार असतात ते त्या ठिकाणी खड्डे दिसून येतात. तर यालाच आपण ऍक्ने स्कार्स असं म्हणतो. आणि हे होण्याचं मेन कारण किंवा महत्वाचं कारण म्हणजे इन्फेक्शन जे की जास्त प्रमाणामध्ये असत.
3: हे ऍक्ने स्कार्स का होतात?
4: ऍक्ने स्कार्स होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपले जे काही त्वचेवरती केस असतात, बारीक बारीक केस आपण बघतो त्वचेवरती, चेहऱ्यावरती, आणि त्या केसांच्या भोवती जे काही त्वचेचा आतला थर आहे ज्याला डर्मिस म्हणतो, तर त्या ठिकाणी त्याचं एक युनिट असतं ज्याला पायलोसिबॅसिस युनिट म्हणतो. तर त्या ठिकाणी एक सिबॅसियस ग्लँड पण असते प्रत्येक केसाबरोबर आणि त्या ग्लँडचं काम आहे ते आहे तेल तयार करणं ज्याला सीबम म्हणतो आपण. आणि ते तेल आपल्याला केसांच्या बाजूने ते आपल्या त्वचेवर येतं जेणेकरून की आपल्या केसांचं त्वचेचं मॉइश्चरायझर चांगलं राहतं. परंतु काही वेळेस काय होतं, जसं आपण बघतो की जसं वयात मुलं येतात म्हणजे 12-13-14 वर्षाच्या आसपास, तर त्यावेळेस हार्मोनमध्ये बरेच उतार चढाव झालेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी ऑइलचं प्रोडक्शन खूप वाढतं आपल्या त्या सिबॅसियस ग्लँडच्या. त्याचबरोबर तिथे इन्फेक्शन पण जर कधी झालंच तर मग ते जे काही पोर्स आहेत किंवा जे छिद्र जिथून हे ऑइल बाहेर येत असतं केसाच्या बाजूनं ते ब्लॉक होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते इन्फेक्शन होऊन ऍक्ने तयार होतात. आणि त्या ऍक्नेला जर इन्फेक्शन जास्त झालं तर मग आपले डर्मिस किंवा आतला लेअर हे डॅमेज होतो आणि मग आपले हे सर्व स्कार दिसायला लागतात. तर मूळ कारण म्हणजे पायलोसिबॅसिस

0: युनिटचं इन्फेक्शन, आणि तेही जास्त प्रमाणामध्ये आजूबाजूच्या पण जर पायलोसेबॅसिस युनिटचं इन्फेक्शन झालं तर मग आपल्याला बरेच खड्डे आपल्या चेहऱ्यावरती दिसायला.
1: या एक्ने स्कार्सचे प्रकार पण आहेत का मग वेगवेगळे?
0: याचे बरेच प्रकार आहेत. जर हे खड्डे जर लहान असतील छोट्या छिद्रांसारखे तर त्याला आपण आईस पिक स्कार्स म्हणतो. त्याचबरोबर कधी कधी ते चौकोने असतात आणि त्यांना अशा कडा असतात चारही बाजून, तर त्या स्कार्सना आपण बॉक्स स्कार म्हणतो. कधी कधी हे असे वेव्ही असतात म्हणजे थोडक्यात असे लहरीप्रमाणे, तर त्या स्कार्सना आपण रोलिंग स्कार्स म्हणतो. कधी कधी हे त्वचेच्या वरती थोडेसे उंचवटे आलेले असतात या स्कार्समध्ये, त्याला आपण हायपरट्रॉफिक स्कार किंवा किलोइड असं म्हणतो. आणि जेव्हा याच्यामध्ये कलरमध्येही बदल झाला असतो म्हणजे त्वचा थोडीशी काळपट किंवा तपकिरी रंगाची झाली असते, त्यावेळेस याला आपण हायपर पिगमेंटेड स्कार्स असंही म्हणतो. तर असे वेगवेगळे टाईप्स आहेत या स्कार्सचे.
1: डॉक्टर, हे एक्ने स्कार्स पूर्णपणे निघू शकतात?
0: एक्ने स्कार्स पूर्णपणे निघू शकत नाहीत, परंतु आजचं जे काही प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे त्याविषयी बोलूया की जसं शस्त्रक्रिया तर आहेतच, त्याचबरोबर आता नवीन लेझरचे खूप ऍडव्हान्समेंट चालले आहेत सध्या, आणि त्यामुळे आपण ऑलमोस्ट 70-90% हे स्कार्स नाहीसे करू शकतो. पूर्वी हे शक्य नव्हतं, जेव्हा आपण हे प्रगत तंत्रज्ञान लेझर्स वगैरे आपल्या प्रॅक्टिसमध्ये नव्हती, तोपर्यंत जास्तीत जास्त आपण 50% जाऊ शकत होतो, परंतु आता 90% तुम्हाला याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट किंवा सुधारणा करता येते.
1: या एक्ने स्कार्ससाठी कोणते उपचार उपलब्ध आहे?
0: एक्ने स्कार्ससाठी काही उपचार आहेत, त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला जे काही उपचार असतात ते म्हणजे TCA क्रॉस टेक्निक्स, किंवा याला आपण पिल्स असंही म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या केमिकल्स पिल्स आपण बघतो, ह्या आपण सुरुवातीच्या काळामध्ये किंवा जेव्हा जेव्हा हे स्कार्स खूप कमी प्रमाणामध्ये किंवा वरच्या वरच असतात त्यावेळेस आपण हे पिलिंगचे प्रकार आपण करतो. त्यानंतर PRP नावाची एक टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्रोथ फॅक्टर्स आपल्या ब्लडमधूनच म्हणजे त्याच रुग्णाचं ब्लड घेऊन त्याच्यामधून ग्रोथ फॅक्टर्स तयार करून त्याचे इंजेक्शन देतो, तेही आपण ह्या स्कारसाठी वापरतो. त्यानंतर डर्मल फिलर्स म्हणजे हे टेम्पररी उपाय आहेत.
1: श्रोते हो, आज आपण एक्ने स्कार्स म्हणजे चेहऱ्यावरच्या मुरुमांचे खड्डे याविषयी अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टर राम चिलगर सरांनी आपल्याला दिली आहे. याच विषयावर आपण पुढच्या भागातही सरांशी बोलणार आहोत. धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद.
2: एलरिओ क्लिनिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट, तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आजच संपर्क करा एलरिओ क्लिनिक. कॉल 74-47-33-94-44. एलरिओ क्लिनिक.
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऍलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटात

0: घरातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे, अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे, अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान ह, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईलशिवाय हा मुलगा जेवत नाही, त्याची पाळ्यामुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊ चिऊ दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते, त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्बे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: FM 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथं असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती. श्रोतेहो, इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया घर या संकल्पनेवर आधारित काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीधर फडके यांच्या स्वरात विमल लिमये यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: चोराच्या मनात चांदणं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे एलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 7:40. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव. विधिमंडळासमोर 97,000 कोटी रुपयांहून अधिकच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर. 10 जागांवर महायुतीला यश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. आजच्या सोहळ्यात 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील सोहळा पार पडला होता, ज्यात 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल मुंबईत सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्य

0: मंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्त केली. दरम्यान राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. ऐकूया यासंबंधीचा वृत्तांत.
1: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. निवडून आलेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेड अमरनाथ राजूरकर, लातूर बीड धाराशिव बसवराज पाटील, परभणी हिंगोली शिवसेनेचे सईद खान, सांगली सातारा धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हे खासदार प्रवेश घेत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं. एकनाथ शिंदे यांनी संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर या खासदारांचं पक्षात स्वागत केलं. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपणं आणि पक्षाची हिंदुत्व ची तत्व सुरक्षित ठेवणं हा या बंडाचा उद्देश असल्याचं शिंदे म्हणाले. तसंच या खासदारांना आपापल्या मतदारसंघातील कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं शिंदे यांनी सांगितलं. मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं खासदार नागेश पाटील आणि संजय जाधव यांनी सांगितलं. पक्षप्रवेशानंतर त्यांचं काल नांदेड विमानतळावर आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नीट फेर परीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त एनटीए राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलं आहे. नीट फेर परीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यमावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र रविवारची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अफवा पसरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. आधार ऍपला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 5 महिन्यांपेक्षाच्या कमी कालावधीत ऍपनं 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे.

0: आधार ऍपमुळे मोबाईल क्रमांक आणि पत्ता अद्ययावत करणं स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज करता येत आहेत. परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात यशवाडी इथल्या हनुमान मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मदतीची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून प्रत्येकी 5 लाख रुपये अशी मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे. 20 जून रोजी मंदिराचा सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. समाज कल्याण आयुक्त पुणे दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीड इथं उभारण्यात येत असलेल्या संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली तसंच काम वेळेवर पूर्ण करण्याची सूचना केली. बीड नगर परिषदेला 15व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या 20 कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासन निर्णयानुसार नगर परिषदेला गेल्या 24 मार्च रोजी 20 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. जालना बीड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून पुढील सूचनेपर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील उष्णतेचा कडाका लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना अनिवार्य करण्यात आली आहे. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ होणार आहे अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना पर्सनल एक्सिडेंट इन्शुरन्स शीर्षकाअंतर्गत विमा रकमेसाठी 20 रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई ठाणे पालघर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती राहील. काल संध्याकाळच्या सुमारास पैठण आणि जालना शहर आणि परिसरात पाऊस झाला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी जालना जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा पण ऐकू शकाल. 7:40 इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. 8:40 आणि 9:20 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:10 आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम योग संवाद योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद विषय योगाद्वारे सांध्यांचं आरोग्य जपणं. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकू शकाल. 10:05 आस्वाद घ्याल गीत गुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 लोकजागर या कार्यक्रमात भारतीय ऐतिहासिक वारसा स्थळांमागील विज्ञान या विषयावर अंजू परवाले यांचं भाषण आपण ऐकू शकाल. सादर करते सुजित बनसोडे. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम निवेदन अंजली खंडाळीकर यांचं. 12:00 वनिता मंडळ महिला श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका लेखन स्मिता जोगळेकर यांचं आणि गुणसागर गंभीर पंडित नीळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षा सांगतानिमित्त त्यांच्या शिष्या डॉ वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 1:05 आस्वाद घ्याल गीत बहार या कार्यक्रमाचा. 1:40 रत्नागिरी

0: जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 2 वाजता आस्वाद घ्याल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकू शकाल. 6:30 अमृत कलश, यामध्ये दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर ज्येष्ठ नागरिक अंजली जखणवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात हळद लागवडीची नवी दिशा याविषयी डॉक्टर अनिकेत पाटील यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनाक्षी विश्वास यांचं गायन राग शुद्ध कल्याण आपण ऐकू शकाल. 10:30 नभोनाट्याच्या कार्यक्रमात माणसा आधी माणूस हो हे नाटक लेखन विनायक पाटील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील, त्या सगळ्या

0: प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: साधी गोष्ट आहे, तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही, तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, दोन महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर, मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी एक मिनिट सुद्धा थांबत नाही, खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचंय, तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे, मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचाय, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचाय, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचंय, ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. मग ते तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
0: ते कसं ठेवायचं?
1: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स, म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे.

0: असं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
1: हो
0: अशा वेळेस, तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं.
1: अच्छा,
0: है ना, ते ताणायचं म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेने श्वास सोडायचा.
1: अच्छा,
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल्ड वेने सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा, आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
0: हो,
1: जे आपल्याकडे नाही येत तर आणखीनच हवं असतं.
0: हो,
1: तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा,
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं.
1: अच्छा,
0: ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या 3 गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते, की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते. कधी कधी काय, मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला. अरे,
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एक

0: एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूज काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन
3: FM 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज या कार्यक्रमात आपण घर या संकल्पनेवर आधारित काही गीतं ऐकवित आहोत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात गीत आपण ऐकलं, संगीत होतं वसंत प्रभू यांचं. इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण घर या संकल्पनेवर आधारित काही गीतं ऐकवीत आहोत.
1: आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरात वाहतो ही दुर्व्याची जुडी या नाटकातलं बाळ कोल्हटकर यांचं पद आपण ऐकलं. इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर

ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।

लता मंगेशकर यांच्या स्वरात कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या स्वरात इलाही जमादार यांची रचना. संगीत भीमराव पांचाळे यांचं.

ताजमहाल सारखी अनेक मिती असलेली वास्तू एका दृष्टिक्षेपात पाहायची नसते. जीवलगा राहिले सर्वांग सुंदर गाणं आपल्या

आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण घर या संकल्पनेवर आधारित काही गीत ऐकली. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Ghana, Kerala, and northeastern parts of the country today. And now for a look at today's newspapers, it's over to Subhadra Ramachandran.
1: Thank you, Sunil. The blaze in a building in Lucknow and the death of Indians in Qatar LNG hub blast are the top stories in most dailies today. Keir Starmer resigning from the Prime Ministership of the United Kingdom appears on the front page of newspapers. Under pressure, Starmer quits as PM. Sixth Brexit in UK in 10 years, headlines the Times of India. Fresh power shift in UK as Starmer quits, writes Hindustan Times. US-Iran forward six-day roadmap to final deal, reads the headline in the Tribune. The US has temporarily lifted curbs on Iranian oil sales and dollar-denominated payments, writes the paper. The Indian Cybercrime Coordination Centre of the Ministry of Home Affairs has sounded alarm over a new cyber fraud known as Boss Scam or CEO Impersonation Fraud, reports the Pioneer. An engineer from Rajasthan used artificial intelligence to hack into the Rajasthan Public Service Commission portal and delete his competition for a government job, writes the Indian Express, highlighting the misuse of AI platforms. And finally, to enhance ease of commuting and strengthen availability of amenities, the NHAI is developing vehicle repair and puncture service facilities along national highways and expressways, reports the Asian Age. And with that, it's back to you, Sunil.
0: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says principle of nation first has been driving force behind India's transformation into a fast-growing, credible and reliable global power. President Draupadi Murmu to confer Padma Awards during second round of civil investiture ceremony at Rashtrapati Bhavan today. Uttar Pradesh government suspends four officials in connection with Lucknow fire incident. Four accused arrested. Four ships carrying fertilizers heading towards Indian ports after crossing Strait of Hormuz. Qatari authorities confirm death of 12 Indian nationals in Ras Laffan LNG explosion. And Lakshya Sen and Tanvi Sharma to lead India's challenge at US Open Super Badminton Tournament beginning today in California. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्काराने सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या

विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16व्या ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या 1000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहा.

0: राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत, तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला, तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या जुलियन कैरागीशी होईल, तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

गीत आपण ऐकलं, संगीत होतं नदीम श्रवण यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया उदित नारायण अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात कुछ कुछ होता है या चित्रपटातलं समीर यांचं गीत, संगीत जतीन ललित यांचं.

रंग तरंग हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतलात. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आता 9 वाजतायत. उर्दूतून प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

0: रुपये की इमदाद दी जाए। 20 जून को मंदिर के इजलासगाह की छत मुनदिम होने से 7 अकीदतमंद हलाक हुए थे। पुणे के महकमे समाजी बहबूद की कमिश्नर दीपा मुधोड़ मुंडे ने बीड़ में गन्ना तोड़ने वाले मजदूरों के बच्चों के लिए देर तामीर संत भगवान बाबा सरकारी हॉस्टल का मुआयना किया। इस मौके पर उन्होंने मुतल्लिका अफराद से काम की पेशरफ्त के बारे में तफसीली मालूमात हासिल की और काम को बरवक्त मुकम्मल करने की हिदायत दी। मौसम: जुनूब मगरबी मानसून की बारिश आज नशीबी कोकण से आगे बढ़कर कोकण और मगरबी महाराष्ट्र के कुछ हिस्सों तक पहुंच गई। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगढ़, कोल्हापुर, सतारा, सांगली और पुणे अजला के कुछ हिस्सों के साथ ही मराठवाड़ा के कुछ अजला में मानसून सरगर्म हो गया है। महकमे मौसमियात ने आइंदा दो दिनों में जुनूब मगरबी मानसून की मौसमी हवाओं की वजह से मुंबई, थाने, पालघर, कोकण के मुख्तलिफ मकामात पर तेज हवाओं और बिजली की गरज चमक के साथ औसत बारिश की पेशगोई की है। इसी तरह वस्ती महाराष्ट्र और मराठवाड़ा के कुछ अजला में भी यही सूरत हाल रहेंगी। इसी दौरान कल शाम पैठन और जालना शहर समेत अतराफ व अकनाफ के इलाकों में बारिश हुई। दरियासना महकमा मौसमियात ने आज छत्रपति संभाजीनगर, नांदेड़, परभनी और जालना अजला में बारिश का इम्कान जाहिर किया है। और आखिर में इस बुलेटिन की खास खबरें एक बार फिर। सदर जमहूरिया द्रौपदी मुर्मू आज दूसरे मरहले में 65 सरकर्दा शख्सियात को पद्म अवार्ड करेंगी तफवीद। रियासती असेंबली में 97,000 करोड़ रुपए से ज्यादा के जिमनी मतालबात पेश और रियासत में मानसून की पेशरफ्त के लिए माहौल साजगार। इसके साथ ही आकाशवाणी से इलाकाई खबरें खत्म हुई। इसके बाद हमारे मरकज का अगला मराठी बुलेटिन सुबह 11 बजे नशर होगा।
1: FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय योग पंधरवडा निमित्त कार्यक्रम योग संवाद। यामध्ये योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद, विषय योगाद्वारे सांध्यांचे आरोग्य जपणे।
2: नमस्कार श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संवाद या मालेत आपण सर्वांचं स्वागत करतीये। मी लीना पांडे आणि आजच्या योग संवाद या मालेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ। आणि आजचा आपला विषय आहे योगाद्वारे सांध्यांचे आरोग्य जपणे। चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया, जाणून घेऊया आपल्या आजच्या कार्यक्रमाद्वारे योगाद्वारे सांध्यांचं आरोग्य जपणे। प्रभातताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे।
3: धन्यवाद मॅडम।
2: तर वयानुसार सांध्यांच्या समस्या का वाढतात? बरं,
3: अनेक जण असं म्हणतात की वय वाढलं की गुडघे दुखायला लागतात, कंबर साथ देत नाही। कारण आपल्या सांध्यांमध्ये एक प्रकारचं नैसर्गिक स्निग्ध द्रव्य असतं, त्याच्यामुळे सुरळीत हालचाली होत असतात। वय वाढतं तसं हे द्रव्य कमी होतं आणि सांध्यांमधलं कुडच्या म्हणजेच कार्टिलेज झिजायला लागतो। त्यामुळे काय होतं, वेदना, आखडलेपणा आणि हालचालींमध्ये अडचणी निर्माण होतात। याशिवाय व्यायामाचा अभाव, वाढलेलं वजन, चुकीची बसण्याची पद्धत आणि अपुरा आहार यांचा पण परिणाम सांध्यांवर होत असतो। पण काळजीचं कारण नाही, योग्य आहार, नियमित चालणं आणि योगाभ्यास यांच्या मदतीने सांधे निरोगी ठेवता येतात।
2: बरं, मग योगामुळे सांध्यांची हालचाल आणि लवचिकता कशी सुधारते? बरं,
3: योग म्हणजे फक्त व्यायाम नाहीये तर शरीर आणि मन यांच्यातला सुंदर तो समतोल आहे। योग म्हणजे शरीर आणि मन यांना जोडणे। आपण नियमित योग केला तर सांध्यांभोवतीचे जे स्नायू असतात ते मजबूत होतात, शरीरात रक्ताभिसरण चांगलं होतं, त्यामुळे सांध्यांना आवश्यक पोषण मिळतं आणि त्यांची हालचाल सुधारते। बऱ्याच वेळा आपल्याला सकाळी उठल्यावर कसं अंग आखडल्यासारखं वाटतं, बघा, योगामुळे हा आखडलेपणा कमी होतो आणि शरीर अधिक लवचिक बनतं। विशेष म्हणजे योगासन करताना अजिबात घाई करण्याची गरज नसते, ते अतिशय शांतपणे सांध्यांवर ताण न येऊ देता त्याच्या हळूवारपणे हालचाली केल्या पाहिजे। मग त्यामुळे काय होतं, त्या सांध्यांना बळकटी मिळते।
2: बरं, मग गुडघे, कंबर आणि खांदे यांच्या बळकटीसाठी कोणती आसनं उपयुक्त आहेत?
3: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण आताच्या काळात गुडघे दुखी आणि कंबर दुखीचा त्रास तर सगळ्यांनाच होतोय, त्याच्यामुळे याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। गुडघ्यांसाठी अतिशय महत्वाची योगासन आहे, यामध्ये ताडासन, वृक्षासन, याच्यामुळे काय होतं, पाय मजबूत बनतात आणि संतुलन सुधारतं।

0: कंबर दुखीचा त्रास असेल तर भुजंगासन, मकरासन आणि मार्जारासन हे फायदेशीर आहेत. ही आसनं पाठीच्या कण्याला लवचिक बनवतात. यामध्ये ही आसनं करताना पाठीवर आणि कमरेवर ताण पडतो, त्यामुळे काय होतं, तिथल्या वेदना हळूहळू कमी होतात. खांद्यांमध्ये जडपणा किंवा वेदना असेल तर स्कंदचालन म्हणजे हळूहळू खांद्यांची गोलाकार हालचाल होते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे काय होतं, खांद्यांना आराम मिळतो. यामध्ये गोमुखासन सुद्धा अतिशय उपयोगी आहे. मात्र कोणतंही आसन करताना शरीरावर जबरदस्ती करायची नसते, तर अगदी हळूहळू आणि योग्य पद्धतीने केलेला योगच खरा लाभ देतो.
1: बरं, मग संधिवात असलेल्या व्यक्तींनी योग करताना कशी काळजी घ्यावी? बरं,
0: काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तर सर्वात आधी त्यांच्या ज्या वेदना असतात किंवा सूज आलेली असते, त्यांनी कठीण आसनं करू नये, शरीराला झटके देणारे हालचाली करू नये. त्यांनी काही जण काय म्हणतात, जास्त व्यायाम केला तर जास्त फायदा होतो, तर हा खूप मोठा गैरसमज आहे. आपल्या क्षमतेनुसारच योग करावा. अशा व्यक्तींनी हातापायांच्या सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करायला पाहिजे, मग हळूहळू आसनांकडे जायला पाहिजे. आणि यामध्ये शक्य असल्यास डॉक्टर किंवा योगतज्ञांचा सल्ला घ्यावा त्यांनी.
1: मग सांध्यांच्या आरोग्यासाठी दररोज किती वेळ योग करावा? बरं,
0: अनेक जण विचारतात की किती वेळ योग प्राणायाम केला पाहिजे. तर कमीत कमी 30 ते 40 मिनिटं नियमित योगाभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपण रोज जेवण करतो, रोज आंघोळ करतो, त्याच्याप्रमाणे रोज नियमितपणे योग प्राणायाम करणं आवश्यक असतं. आणि यामध्ये थोड्याशा आसनांचा अभ्यास करायचा, थोडेसे प्राणायामचा अभ्यास करायचा, काही मिनिटं ध्यान करायचं, त्याच्यामुळं काय होतं, आपले सांधे पण सक्रिय राहतात, हो की नाही? त्यासाठी हा एक सहज आणि सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे योगाचा.
1: श्रोतेहो, निरोगी सांधे हे सक्रिय आणि आनंदी जीवनाचा पाया आहेत. नियमित योगाभ्यासामुळे सांध्यांची हालचाल सुधारते, लवचिकता वाढते आणि स्नायूंना बळकटी मिळते. त्यामुळे सांध्यांवरील ताण कमी होऊन दैनंदिन कामं अधिक सहजपणे करता येतात. योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून शरीर आणि मन यांचा समतोल साधणारी जीवन पद्धती आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करून सांध्यांचं आरोग्य जपावं आणि निरोगी उत्साही जीवनाचा आनंद घ्यावा. धन्यवाद, तुम्ही इतकी सुंदर याविषयी माहिती दिली त्यासाठी
0: धन्यवाद.
2: आंतरराष्ट्रीय योग पंधरवडानिमित्त कार्यक्रम योग संवाद यामध्ये योग शिक्षिका प्रभात मोहिते गटकळ यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता योगाद्वारे सांध्यांचे आरोग्य जपणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता आस्वाद घेऊया रंगतरंग या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात असली नकली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऍलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

दिल तेरा दिवाना या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. रंग तरंग हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया काली टोपी लाल रुमाल या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत चित्रगुप्त यांचं.

माया या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. रंग तरंग हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ने ऑस्ट्रिया को 2-0 से हराया। इस तरह अर्जेंटीना ने 32 टीमों के राउंड में अपनी जगह बना ली है। अर्जेंटीना के कप्तान लियोनल मेसी ने पहला गोल 38वें मिनट में किया, जबकि दूसरा गोल मैच के आखिरी लम्हात में किया। इस तरह मेसी फीफा वर्ल्ड कप में मजमुई तौर पर 18 गोल कर चुके हैं और वो वर्ल्ड कप की तारीख में सबसे ज्यादा गोल करने वाले खिलाड़ी बन गए हैं। और अब आखिर में खास खास खबरें एक बार फिर। वजीर आजम नरेंद्र मोदी ने कहा है कि भारत के तेजी के साथ तरक्की करती हुई मोतबर और भरोसेमंद आलमी ताकत बनने में मुल्क मुकद्दम के उसूल का अहम रोल रहा है। सदर जमहूरियत द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपति भवन में सिविल एजाज दिए जाने की दूसरी तकरीब में पद्म अवार्ड्स अदा करेंगी। उत्तर प्रदेश सरकार ने लखनऊ में आग लगने के वाकये के सिलसिले में 4 अहदेदारान को मुअत्तल कर दिया है और 4 मुलजिमों को गिरफ्तार किया गया है। कीमियावी खाद लाने वाले 4 बहरी जहाज आब नए हुरमुज को पार करने के बाद भारतीय बंदरगाहों की तरफ बढ़ रहे हैं। कतर के हुकाम ने रास लफान LNG धमाके में 12 भारतीय शहरियों की मौत होने की तस्दीक की है। और US ओपन सुपर बैडमिंटन टूर्नामेंट आज कैलिफोर्निया में शुरू हो रहा है। लक्ष्य सेन और तन्वी शर्मा भारतीय चैलेंज की कयादत करेंगे। इसके साथ ही खबरों का यह बुलेटिन खत्म हुआ।
1: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, श्रोते हो प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
2: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
4: नमस्ते।
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते। हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत। तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे। म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही।
3: ओके।
4: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे। तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे। रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत। त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो, अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते।
3: ओके।
4: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो।
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com। तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल।
4: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते। या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे।
3: ओके।
4: या बरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या

0: गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7910, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता आस्वाद घेऊया गीत गुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात, सुधीर मोघे यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं.

हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: मन्ना डे, प्रमिला दातार आणि झहकर यांच्या स्वरात घरकुल या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. गीतगुंजन मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

आशा भोसले यांच्या स्वरात घरगंगेच्या काठी या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात चिमणी पाखरं या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत अच्युत ठाकूर यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. गीत गुंजन.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
0: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत लोकजागर हा कार्यक्रम.
2: श्रोते हो, लोकजागर कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आपण अनेक वेळा वारसा स्थळांविषयी बोलतो, त्या स्थळांविषयी आपल्याला कुतूहल सुद्धा असतं. प्रत्येक वारसास्थळाला काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच असतं, त्याचा अभ्यास शास्त्रज्ञ करतात आणि आपण मात्र त्याचं सौंदर्य अनुभवत असतो. पण त्यामागची काही विशेष माहिती जर आपल्याला मिळाली तर त्या स्थळाची ओळख जास्त चांगली होईल आणि ज्या अभिमानानं आपल्या वारसास्थळांचा उल्लेख करतो त्याविषयी कुतूहलापोटी प्रश्न निर्माण झालेले असतात त्यांची उत्तरं मिळू शकतील. म्हणूनच आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपण भारतीय ऐतिहासिक वारसास्थळांमागील इतिहास याविषयी माहिती घेणार आहोत. लेखन केलं आहे अंजू पखाले यांनी.
3: श्रोते हो, जेव्हा आपण सुट्ट्यांमध्ये किंवा सहलीला भारताच्या कानाकोपऱ्यात फिरतो तेव्हा भव्य किल्ले, आकाशाला भिडणारी मंदिरे आणि सुंदर राजवाडे आपल्याला भुरळ घालतात. आपल्या मनात विचार येतो, वा काय अप्रतिम मूर्ती आहेत, किती सुंदर नक्षीकाम आहे, बरोबर ना? पण कधी तुम्ही त्यामागचं विज्ञानाचा विचार केलाय का? शेकडो हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आजच्या सारख्या सिमेंटच्या कंपन्या नव्हत्या, दगड उचलण्यासाठी महाकाय हायड्रोलिक क्रेन नव्हत्या, ना कॉम्प्युटरवर 3D डिझाईन बनवणारे सॉफ्टवेअर होते, मग तरीही या वास्तू कित्येक शतकांपासून वादळ वाऱ्यात, मुसळधार पावसात आणि भूकंपाचे धक्के सहन करूनही ताठ मारणे कशा उभ्या आहेत? कारण आपल्या पूर्वजांकडे केवळ कला नव्हती, तर त्यांच्याकडे होतं प्रगत विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, ध्वनीशास्त्र, खगोलशास्त्र यांचं अद्भुत ज्ञान. ताजमहल हा जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानला जातो. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत याचं नाव आहे. पण त्याचं सौंदर्य हे फक्त संगमरवरी दगडामुळे नाही, ताजमहालाच्या रचनेत सममितीचा अत्यंत अचूक वापर दिसतो. मुख्य इमारत, बाग, पाण्याचे मार्ग आणि प्रवेशद्वार यांची रचना संतुलित आहे. श्रोते हो, यमुना नदीच्या किनाऱ्यावर म्हणजेच दलदलीच्या भागात एवढी विशाल वास्तू कशी काय उभी राहू शकते? तो पाया खचला का नाही? याचं उत्तर आहे तिथल्या पायाची रचना, फाउंडेशन इंजिनिअरिंग. ताजमहालाचा पाया तयार करताना विहिरी खोदल्या गेल्या आणि त्या विहिरींमध्ये दगड मातींसोबत आबनूस, इबोनी वूड या विशेष लाकडाचे महाकाय ओंडके भरले गेले. आता सामान्य लाकूड तर पाण्यात राहिलं की सडतं, पण आबनूस लाकडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जितका जास्त ओलावा, मॉइश्चर मिळेल तितकं ते अधिक मजबूत आणि कडक होतं. आणि हा ओलावा त्याला मिळतो शेजारी वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यातून. म्हणजेच यमुनेचं पाणी ताजमहालाच्या पायाला सिमेंटपेक्षाही जास्त मजबूत ठेवतं, नाही का? ताजमहालामध्ये प्रकाशाचा खेळही महत्वाचा आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी त्याचा रंग वेगळा दिसतो. हा परिणाम हा प्रकाश परावर्तन आणि अर्धपारदर्शक मकराना संगमरवर दगडाच्या गुणधर्मामुळे दिसून येतो. ताजमहल सुंदर आहेच, पण त्याहूनही भारी आहे त्याचं सिस्मिक इंजिनिअरिंग, म्हणजेच भूकंपरोधक तंत्रज्ञान. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, ताजमहालाच्या चारही कोपऱ्यांवर असलेले मिनार म्हणजे टॉवर्स एकदम सरळ 90 अंशात नाही, ते किंचित बाहेरच्या बाजूला झुकलेले आहे.

शास्त्रज्ञांनी जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा समजलं की जर कधी खूप तीव्र भूकंप आला तर हे मिनार मुख्य घुमटावर न पडता बाहेरच्या बाजूला पडतील, जेणेकरून मुख्य वास्तूला अजिबात धक्का लागणार नाही. विचार करा, 17व्या शतकात आपल्या अभियंत्यांनी भूकंपाचा विचार केला होता. चला आता थेट येऊया आपल्या महाराष्ट्रात, छत्रपती संभाजीनगर जवळील अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमध्ये. इसवी सन पूर्व 2व्या शतकापासून कोरल्या गेलेल्या ह्या लेण्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. अजिंठाच्या अंधारा गुहांमध्ये जाताच मनथक्क होतं, नाही का? तिथे विजेचे दिवे नसताना प्राचीन काळात शिल्पकारांनी अंधाऱ्या गुहेत बुद्ध मूर्तीवर थेट सूर्यप्रकाश कसा आणला असेल बरं? तिथे वापरलं गेलं होतं ऑप्टिक्स, म्हणजेच प्रकाशाचं विज्ञान. गुहेच्या बाहेर पाण्याचे मोठे हौद किंवा पांढरे पडदे लावायचे आणि त्यावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित करून तो गुहेच्या आतल्या भिंतीवर अशा कोनात अँगल्सवर फेकला जायचा ज्यामुळे गुहेचा कोपरा आणि कोपरा नैसर्गिक प्रकाशाने उजळून निघायचा. आणि त्याहूनही मोठी कमाल आहे तिथल्या फ्रेस्को पेंटिंग्सची. 2000 वर्षे झाली तरी या चित्रांचे रंग आजही तितकेच चमकदार आणि जिवंत आहेत, नाही का? याचं कारण आपल्या पूर्वजांनी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक दगड, खनिजे, वनस्पतींचे अर्क आणि स्थानिक पाषाण एकत्र करून ते रंग तयार केले. हे रंग भिंतीवर टिकून राहावेत म्हणून आधी प्लास्टरसाठी गाळाची माती, शेण आणि तांदळाचा कोंडा याचं रासायनिक मिश्रण वापरलं गेलं. श्रोते हो, विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हे प्राचीन भारताचं नॅनोकेमिकल कोटिंग होतं, ज्याने या रंगांना आजही फिकं पडू दिलं नाही. आणि आपलं वेरूळचं कैलास मंदिर, ज्याचा फोटो तुम्ही आपल्या 20 रुपयांच्या नोटेवर नक्कीच पाहिला असेल. 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी बांधलेले हे मंदिर म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा असा चमत्कार आहे जो आजची आधुनिक विज्ञानाची यंत्रही करू शकत नाहीत. जगातली सर्व मंदिरे ही पायापासून सुरुवात करून कळसाकडे म्हणजे खालून वर बांधली जात, पण कैलास मंदिराचं विज्ञान बघा. हे मंदिर टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली कोरत आणलाय. एक अखंड डोंगर ज्याला कोणताही सांधा नाही तो वरून खाली कोरत एका भव्य मंदिराचा आकार देणे याला विज्ञानात मोनोलिथिक एक्सकॅव्हेशन इंजिनिअरिंग म्हणतात. एकाच अखंड डोंगरावरून वरून खाली कापून बनवलेलं जगातील एकमेव मंदिर. आणि या मंदिरासाठी आपल्या पूर्वजांनी ग्रॅनाइट दगडाची निवड केली, कारण त्यांना माहिती होतं की हा दगड हजारो वर्षे हवामान बदल सहन करू शकतो. ही केवळ कला नाही तर हे ऍडव्हान्स जिओलॉजी आणि मटेरियल सायन्स आहे. आणि यामध्ये सर्वात मोठी विज्ञानाची कमाल आहे तिथली ड्रेनेज सिस्टम आणि पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन. तुम्ही कधी बघितलंय का पावसाचे पाणी छतावरून थेट जमिनीखालील गुप्त टाक्यांमध्ये कशी जाईल अशी रचना तिथे केलेली आहे. आणि आज 1200 वर्षांनंतरही मंदिरात कुठेही पाणी साचत नाही किंवा पाझरत नाही. श्रोते हो, आज आपल्याला वेळ पाहायची असेल तर आपण मनगटावरचं घड्याळ किंवा मोबाईल पाहतो, पण डिजिटल स्क्रीन नसतानाच्या काळात सेकंदासेकंदाचा हिशोब कसा बरं ठेवला जात असेल? याचं उत्तर पाहायचं असेल तर आपल्याला जावं लागेल जयपूरच्या जंतर मंतर मध्ये. हे सुद्धा युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत आहे बरं का. सवाई जयसिंग दुसरे यांनी 18व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेली ही केवळ दगडी स्मारके नाही तर ही जगातील सर्वात मोठी खगोलीय प्रयोगशाळा ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आहे. तिथलं सम्राट यंत्र हे जगातलं सर्वात मोठं दगडी सूर्य घड्याळ आहे. त्याची उंची माहिती आहे किती? तब्बल 27 मीटर. आता यामागील विज्ञान काय आहे? या यंत्राची सावली एका विशिष्ट कोनात तयार केलेल्या दगडाच्या पट्टीवर पडते. जसा जसा सूर्य फिरतो तशी ही सावली पुढे सरकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सावलीच्या गतीवरून आजही तिथले तज्ञ स्थानिक लोक केवळ 2 सेकंदाच्या अचूकतेने वेळ मोजून दाखवतात. विचार करा, कोणतीही बॅटरी किंवा वायर नसताना खगोलशास्त्र आणि भूमितीच्या जोरावर काळावर नियंत्रण मिळवणं हे आपल्या प्राचीन विज्ञानाचं किती मोठं यश आहे. परदेशातल्या किंवा इतर राज्यातील स्मारकांबद्दल बोलताना आपण आपल्या महाराष्ट्रातील पराक्रमांचे जिवंत साक्षीदार विसरून कसं चालेल? चला जाऊया कोकणच्या किनारपट्टीवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग सारख्या

दुर्गांकडे. सिंधुदुर्ग किल्ला हा सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे बरं का श्रोते हो. समुद्राच्या अजस्त्र आणि खवळलेल्या लाटा जिथे 24 तास आदळत असतात तिथे दगडावर दगड टिकून किल्ला बांधणे म्हणजे फ्लुइड डायनामिक्स आणि वेव्ह इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना आहे. आता या किल्ल्यांमागील विज्ञान समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे पाया भरणी. सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी 75,000 किलोहून अधिक शिस वितळून पायांच्या दगडांमध्ये ओतलं गेलं जेणेकरून खाऱ्या पाण्याचा आणि लाटांचा दगडाच्या सांध्यावर काहीही परिणाम होऊ नये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तटबंदीचा आकार. किल्ल्याच्या भिंती सरळ न ठेवता काही ठिकाणी वक्राकार किंवा त्रिकोणी करण्यात आल्या आहेत. जेव्हा समुद्राची मोठी लाट या भिंतीवर आदळते तेव्हा काय होतं तिचा थेट फटका बसत नाही तर लाटेची ऊर्जाही दुभंगली जाते आणि पाण्याच्या लाटा बाजूला निघून जातात त्यामुळे भिंतींना येणारा तणाव खूप कमी होतो. आपल्या राजांचे हे स्थापत्यशास्त्र आजच्या आधुनिक इंजिनियर्सलाही थक्क करणारे आहे नाही का. आता कोणार्क सूर्य मंदिर ज्याचा फोटो तुम्ही आपल्या नवीन 10 रुपयांच्या नोटेवर नक्कीच पाहिला असेल. या मंदिराची निर्मिती ही 13व्या शतकात झाली. हे संपूर्ण मंदिर सूर्यदेवाच्या एका भव्य रथाच्या आकारात बांधले असून 7 घोडे आणि 24 चाके हा रथ ओढत असल्याचा भास होत. युनेस्कोने कोणार्क सूर्य मंदिराला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. या मंदिराची रचना दिशा आणि वेळेच्या गणिताचा असा अचूक वापर करून केली आहे की सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पडतात आणि सुमारे 10 फूट व्यास म्हणजे डायमीटर असलेली ही 24 चाके 7 घोड्यांद्वारे ओढली जात आहेत. आता यापैकी 12 चाके ही प्रकाशात म्हणजे सूर्याच्या बाजूला आहेत आणि 12 चाके सावलीत म्हणजे अंधारात आहेत जी अनुक्रमे दिवस आणि रात्रीचे प्रतिनिधित्व करतात. हे 7 घोडे आठवड्याचे 7 दिवस आणि सूर्यप्रकाशाचे 7 रंग याचे प्रतीक आहेत तर 12 चाक्यांच्या जोड्या या वर्षातील 12 महिन्यांचे प्रतिनिधित्व करतात. 24 चाके ही दिवसाचे 24 तास दर्शवतात. या 24 चाकांपैकी 4 चाके ही सूर्य घड्याळ सन डायल्स म्हणून काम करतात. आता हे कसं बरं तर या 4 चाकांमधील 8 जाड आर्या स्पोक्स दिवसाचे 8 प्रहर दर्शवतात. प्रहर हे वेळेचं संस्कृत एकक आहे. एक प्रहर म्हणजे साधारण 3 तास. 2 मोठ्या आर्यांमधील अंतर हे 3 तास आहे. तर या चाकांमधील लहान आणि बारीक आर्या ह्या अर्ध प्रहर साधारण 90 मिनिटे दर्शवतात. लहान आरी ही जाड्या आरीच्या मधोमध आहे. एक जाड आरी आणि एक लहान आरी च्या दरम्यान दगडाचे 30 मणी कोरलेले आहेत. या गणितानुसार प्रत्येक मणी 3 मिनिटाच्या बरोबरीचा ठरतो. आता मण्यांचा आकार हा पुरेसा मोठा असल्याने त्यावर पडणारी सावली पाहून अगदी मिनिटाची अचूक वेळही मोजता येते. या चाकांवरील सूर्य घड्याळात वेळ ही घड्याळाच्या उलट दिशेने दर्शवली जाते. ही सूर्य घड्याळे तब्बल 750 वर्षे जुनी आहेत. चला तर आता जाऊया तामिळनाडू मधील तंजावर येथे असलेल्या बृहदेश्वर मंदिर. चोला राजा राजाराम प्रथम यांनी 11व्या शतकांमध्ये बांधलेलं हे मंदिर जगातलं पहिलं आणि एकमेव असं मंदिर आहे जे पूर्णपणे ग्रॅनाइट या अत्यंत कडक पाषाणात बनवलं आहे. हे सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे बरं का. आणि या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे 216 फूट उंच असलेलं विमान म्हणजे त्याचं मुख्य शिखर. श्रोते हो चला तर मग जाणून घेऊया यामागील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि भार संतुलनाचं वेट बॅलेन्सिंगचं विज्ञान. आता 216 फूट उंच शिखर आणि त्याच्या अगदी टोकावर एक अखंड दगडाचं कुंभक म्हणजे कळस ठेवलंय. म्हणजे विचार करा 216 फूट उंच शिखर आणि त्याच्या टोकावर तब्बल 80 टन 80,000 किलो एवढा दगड कसा नेला असेल बरं. तर त्यासाठी मंदिरापासून चक्क 6 किलोमीटर लांबीचा एक तात्पुरता मातीचा रॅम्प म्हणजे चढण तयार केली गेली होती ज्यावरून हत्तींच्या मदतीने हा दगड हळूहळू वर नेला गेला. पण सर्वात मोठा वैज्ञानिक चमत्कार तर पुढे आहे. हे संपूर्ण मंदिर बांधताना कुठेही सिमेंट
सुना

गिलावा किंवा कोणताही जोडणारा रासायनिक पदार्थ वापरलेला नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. हे मंदिर इंटरलॉकिंग सिस्टम म्हणजेच एका दगडाची खाच दुसऱ्या दगडात तंतोतंत अडकवून अगदी पझलसारखं उभं केलं आहे. मंदिराचे वजन आणि गुरुत्वाकर्षण यांचा असा अचूक ताळमेळ साधला गेला आहे की या वजनामुळेच हे दगड एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळेच हजार वर्ष उलटूनही आणि परिसरात अनेक मोठे भूकंप येऊनही हे मंदिर एका इंसानेही हललेलं नाही, हे आपल्या पूर्वजांचं विज्ञान. चला तर आता जाऊया कर्नाटक राज्यातील ऐतिहासिक हम्पी येथील विठ्ठल मंदिराच्या मुख्य महामंडपात, ज्याला संगीतमय मंडप असेही म्हणतात. या मंडपात एकूण 56 मुख्य स्तंभ आहेत, ज्यांना संगीत स्तंभ म्युझिकल पिलर्स असंही म्हणतात, जे 3.6 मीटर एवढे उंच आहेत. आता हे संगीत स्तंभ म्युझिकल पिलर्स हे अकॉस्टिक इंजिनिअरिंग आणि ध्वनी विज्ञानाचं एक न उलगडलेलं कोडच आहे बरं का श्रोते हो. हे सर्व स्तंभ एका अखंड ग्रॅनाइट पाषाणातून कोरलेले आहेत. प्रत्येक रचनेच्या मध्यभागी एक जाड स्तंभ आहे जो छताला आधार देतो आणि हा मुख्य स्तंभ वेगवेगळ्या भारतीय संगीत वाद्यांच्या आकारात किंवा त्यावर नक्षीकाम करून कोरलेला आहे. या मुख्य जाड स्तंभाच्या भोवताली सूर निर्माण करण्यासाठी 7 लहान उपस्तंभ कोरलेले आहेत. हे लहान स्तंभ मुख्य स्तंभाला स्पर्श करत नाहीत बरं का, ते स्वतंत्रपणे उभे आहेत. जेव्हा आपण या लहान खांबांवर हाताने किंवा लाकडी पट्टीने हळूच आघात करतो तेव्हा ते कंप पावतात, व्हायब्रेट होतात आणि त्यातून विशिष्ट ध्वनी निर्माण होतो. आता ब्रिटिश लोक जेव्हा भारतात आले तेव्हा इंग्रजांना वाटलं की खांबाच्या आत नक्कीच काहीतरी पोकळी असेल किंवा काही धातू लपवला असेल. त्यांनी गुपचूप 2 खांब कापून पाहिले, पण काय आश्चर्य, ते खांब आतून पूर्णपणे भरीव सॉलिड दगड होते. ब्रिटिशांनी कापलेले ते खांब आजही आजच्या तारखेलाही विठ्ठल मंदिरात पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवलेले आहे. या स्तंभांना सारेगम खांब असंही म्हटलं जातं, कारण यातून भारतीय शास्त्रीय संगीतातील मूलभूत सप्तसूर म्हणजे सा रे ग म प ध णी हे 7 वेगवेगळे सूर अचूक फ्रिक्वेन्सीमध्ये ऐकायला मिळतात. आणि विज्ञानाची सर्वात मोठी कमाल म्हणजे ज्या स्तंभावर ज्या वाद्याचे चित्र कोरलेले आहे, उदाहरणार्थ वीणा किंवा मृदंग, त्या स्तंभावर आघात केल्यास अगदी हुबेहूब त्याच वाद्याचा ध्वनी निघतो. यावरून सिद्ध होते की 15व्या शतकातील भारतीय कारागिरांना दगडाची घंटा आणि त्यातील ध्वनीचा वेग याचं तंतोतंत ज्ञान होतं. आता शास्त्रज्ञांचे यावरील संशोधन काय सांगतं? हे काम कोणत्याही साध्या ग्रॅनाइट दगडाचे नाहीत बरं का. प्राचीन भारतीय शिल्पकारांनी यासाठी ग्रॅनाइट सोबत डोलेरॉइट आणि लोहाचे प्रमाण असलेल्या खनिजांचे मिश्रण असलेल्या विशिष्ट शिळा निवडल्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक खांबाची जाडी, लांबी आणि व्यास डायमीटर वेगवेगळा आहे, त्यामुळे प्रत्येक खांबाची कंपन वारंवारता म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी बदलते. आणि जेव्हा आपण खांबांवर आघात करतो तेव्हा त्यातील ठराविक कंपनांमुळे विशिष्ट ध्वनी लहरी निर्माण होतात आणि संगीताचे सूर ऐकू येतात. श्रोते हो, हम्पीच्या संगीतमय खांबानंतर आता आपण तिथेच असलेल्या अशा एका चमत्काराकडे वळणार आहोत ज्याचा फोटो तुम्ही नवीन 50 रुपयाच्या नोटेवर नक्कीच पाहिला असेल. होय, मी बोलते हम्पीच्या जगप्रसिद्ध दगडी रथाबद्दल. 16व्या शतकात राजा कृष्णदेव राय यांनी बांधलेली ही वास्तू केवळ एक सुंदर शिल्प नाही तर ते ॲडव्हान्स आर्किटेक्चरल बॅलन्सिंग, प्रगत स्थापत्य संतुलन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुना आहे. लांबून जर तुम्ही पाहिलं तर हा रथ एका अखंड दगडापासून बनवलाय असं वाटतं, पण विज्ञानाची कमाल बघा, हा रथ अनेक छोट्या मोठ्या ग्रॅनाइट दगडांना इंटरलॉकिंग सिस्टम द्वारे अचूकतेने जोडून बनवला आहे की त्यामधील सांधे उघड्या डोळ्यांनी शोधणंही कठीण आहे. पण सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रथाची 4 विशाल चाके. इतिहासकार सांगतात की हा रथ जेव्हा मूळ स्वरूपात तयार केला गेला होता तेव्हा ही दगडी चाके प्रत्यक्षात त्यांच्या अक्षावर गोल फिरू शकत होती. दगडाला मशीनसारखं

फिरतं करणं आणि संपूर्ण रथाचा अवाढव्य भार त्या चाकांवर अचूकपणे संतुलित करणं हे प्राच्य भारतीय इंजिनियर्सच्या गतिशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या प्रगत ज्ञानाचा जिवंत पुरावा आहे. आता दगडाच्या विज्ञानातून आता आपण वळूया धातूंच्या दुनियेकडे. चला थेट राजधानी दिल्लीतील कुतुब मिनार कॉम्प्लेक्समध्ये. तिथे उभा आहे 1600 वर्षापूर्वीचा लोहस्तंभ, आयरन पिलर ऑफ दिल्ली. गुप्त साम्राज्यातील राजा चंद्रगुप्त द्वितीय ह्यांच्या काळात बनवलेला हा 7 मीटर उंच आणि 6000 किलो वजनाचा शुद्ध लोखंडाचा खांब आहे. लोखंडाचा साधा खिळा आणि पत्रा जरी आपण पावसाळ्यात बाहेर ठेवला तर 2-4 महिन्यात त्याला गंज चढतो आणि तो खराब होतो. पण विचार करा श्रोते हो, हा लोहस्तंभ तब्बल 1600 वर्षांपासून दिल्लीच्या कडक उन्हात, मुसळधार पावसात आणि थंडीत आणि उघड्या आकाशाखाली उभा आहे, पण त्याला आजतागायत गंज लागलेला नाही. हे कसं शक्य आहे? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा या लोहस्तंभाचा बारकाईने अभ्यास केला तेव्हा आपल्या प्राचीन मेटलर्जी म्हणजे धातूशास्त्रांचं रहस्य समोर आलं. हा खांब बनवताना त्या काळातील लोहारांनी लोखंड वितळवताना त्यात फॉस्फरस या घटकाचे प्रमाण मुद्दाम जास्त ठेवलं आणि सल्फर आणि मॅग्नीजचं प्रमाण कमी केलं. त्यामुळे जेव्हा हा खांब हवेच्या संपर्कात आला तेव्हा लोखंड, फॉस्फरस आणि हवेतील ऑक्सिजन ह्यांच्यात रासायनिक प्रक्रिया झाली आणि खांबाच्या वरच्या भागावर मिसावाईट नावाचा एक अत्यंत पातळ प्रोटेक्टिव्ह लेअर तयार झालं. हा थर इतका मजबूत आहे की तो आतल्या लोखंडाला हवेतील ओलाव्यापासून पूर्णपणे वाचवतो. श्रोते हो, आजच्या आधुनिक युगात ज्याला आपण अँटी कोरेझिव्ह कोटिंग म्हणतो ते तंत्रज्ञान आपल्या पूर्वजांनी 1600 वर्षापूर्वी शोधून काढलं होतं. श्रोते हो, आता आपण वळणार आहोत एका अशा वास्तूकडे जी आपल्या खिशातील लॅव्हेंडर रंगाच्या 100 रुपयाच्या नोटेवर दिमाखात छापलेली आहे. होय, ती आहे गुजरातच्या पाटणमधील राणी की वाव. हे सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहे बरं का. 11व्या शतकात सोळंकी वंशाची राणी उदयमती यांनी बांधलेली ही 7 मजली विहीर म्हणजे जिओलॉजिकल हायड्रो इंजिनिअरिंग म्हणजे भूगर्भीय जलसंधारण विज्ञानाचा एक थक्क करणारा नमुना आहे. सामान्यतः आपण मंदिरे ही जमिनीच्या वर आकाशाकडे झेपवताना पाहतो, पण या वास्तूची रचना एखाद्या उलट्या मंदिरासारखी जमिनीच्या खाली खोलवर केली आहे. ही केवळ एक विहीर नव्हती तर ते पूर नियंत्रक आणि जल शुद्धीकरणाचे एक प्रगत केंद्र होते. जवळच वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पात्रातील गाळ आणि वाळू बाजूला करून शुद्ध पाणी साठवण्यासाठी या विहिरीची रचना वक्राकार केली होती. या विहिरींचे शेकडो खांब आणि भिंती जमिनीच्या आतल्या प्रचंड दाबाने कोसळू नयेत म्हणून त्यांना एका विशिष्ट भूमितीय कोणात एकमेकांशी जोडलं गेलंय. विचार करा, 1000 वर्षांपूर्वी जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष असायचे तेव्हा भूगर्भातील पाण्याचा प्रवाह ओळखून अशी अद्भुत 7 मजली वॉटर सिस्टम तयार करणं हे आपल्या पूर्वजांच्या जलविज्ञानाचा किती मोठा पुरावा आहे. श्रोते हो, गुजरातच्या भूगर्भातून आता आपण बाहेर पडूया आणि येऊया थेट मध्य प्रदेशातील सांचीच्या स्तूपाकडे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या खिशातील 200 रुपयांच्या नोटेवर या सांचीच्या स्तूपाचे चित्र कोरलेले आहे. 3rd शतकात सम्राट अशोक यांनी बांधलेली ही वास्तू स्ट्रक्चरल ज्योमेट्री, भूमितीय रचना आणि भार वितरणाचा एक अद्भुत चमत्कार आहे. हे सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहे बरं का. आता लांबून पाहिलं तर हा स्तूप म्हणजे केवळ एक माती दगडांचा आवाढव्य अर्धगोलाकार ढिगारा वाटतो, पण या रचनेमागे एक उत्तम भौतिकशास्त्राचा नियम दडलेला आहे. हा अर्धगोलाकार आकार संपूर्ण स्तूपाचे प्रचंड वजन जमिनीवर अगदी समान पद्धतीने वितरित करतो, ज्यामुळे भिंतीवर कुठेही एकाच ठिकाणी अतिताण येत नाही. आणि याच रचनेमुळे हा स्तूप गेल्या 2300 वर्षांहून अधिक काळ सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित उभा आहे.
त्याहूनही भारी गोष्ट म्हणजे या स्तूपाची चार तोरणद्वारे.

0: गेटवेज. आता ही द्वारे केवळ सुंदर नक्षीकामासाठी नाही, तर ती हुशार शिल्पकारांनी अचूक खगोलीय दिशानुसार म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा मुख्य दिशांना तोंड करून बांधली आहे. प्राचीन काळी दिशा आणि काळांचा ताळमेळ साधण्यासाठी या रचनेचा वापर केला जायचा. श्रोते हो, आता आपण वळणार आहोत एका अशा वास्तूंकडे जी आपल्या खिशातील 500 रुपयांच्या नोटेवर छापलेली आहे. होय, मी सांगते दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यांबद्दल. 17व्या शतकात मोगल बादशाह शहाजहान याने बांधलेली ही वास्तू केवळ आपल्या स्वातंत्र्याचा साक्षीदार नाही, तर ते थर्मल इंजिनिअरिंग म्हणजेच प्राचीन वातानुकूलित विज्ञान आणि मटेरियल सायन्सचा अद्भुत नमुना आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं काय, लाल किल्ल्याला हा लाल रंग कसा मिळाला? तर याच्या बांधकामात लाल वाळूचा दगड वापरला गेला. ह्या दगडाचं वैशिष्ट्य असं की हा प्रचंड उष्णता शोषून घेतो आणि हवामानातील बदलांमुळे याला अजिबात गंज किंवा याची झीज होत नाही. पण याहूनही भारी विज्ञानाची कमाल आहे या किल्ल्यातील दिवाने खास आणि रंगमहालमध्ये. दिल्लीच्या कडक उन्हाळ्यातही हा महाल आतून थंड ठेवण्यासाठी प्राचीन अभियंत्यांनी नहर ए बहिश नावाचा पाण्याचा प्रवाह थेट महालाच्या खालून फिरवला होता. फरशीच्या खालून वाहणाऱ्या या थंड पाण्यामुळे वाफेचे बाष्पीभवन व्हायचे आणि संपूर्ण महालातील तापमान नैसर्गिकरित्या 5 ते 6 अंशाने कमी राहायचे. म्हणजेच आज आपण ज्याला सेंट्रल एअर कंडिशनिंग, सेंट्रल एसी म्हणतो, ते तंत्रज्ञान आपल्या पूर्वजांनी 350 वर्षापूर्वीच पाण्याच्या प्रवाहाने तयार केलं होतं. आहे ना कमाल? तर श्रोते हो, भारतीय स्मारक म्हणजे फक्त भूतकाळ किंवा इतिहास नाहीत, ती आपल्या ज्ञानाची, निरीक्षण शक्तीची आणि विज्ञानाशी असलेल्या नात्याची साक्ष आहेत. तर पुढच्या वेळी एखाद्या स्मारकाला भेट द्याल तेव्हा त्याच्या सौंदर्याकडे पहा, इतिहास जाणून घ्या आणि एक प्रश्न विचारा, या दगडांमध्ये विज्ञान कुठे लपलं आहे? कारण कधी कधी दगडही बोलतात.
1: अंजू पखाले यांनी लिहिलेली भारतीय ऐतिहासिक वारसा स्थळांमागील इतिहास या विषयावरील माहिती आपण ऐकलीत. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
2: लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकला होता आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
3: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं। इसका सबसे ताजा उदाहरण है

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह भारतीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या पोर्टलचा आज शुभारंभ करणार आहेत. लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरु केलं जात आहे. या कार्यक्रमात शेतकरी केंद्रित अनेक महत्वाच्या डिजिटल उपक्रमांचाही शुभारंभ होणार आहे. यामध्ये नाफेड कल्याण शिष्यवृत्ती योजना, कडधान्य आणि तेलबियांच्या साठा व्यवस्थापनासाठी दृष्टी पोर्टल तसंच संस्थात्मक संसाधन नियोजन अर्थात एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग ईआरपी पोर्टलचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे शेतकरी सदस्य संस्था आणि संबंधित घटकांना अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा मिळण्यास मदत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या आजच्या सोहळ्यात 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील सोहळा पार पडला होता, ज्यात 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील लखनऊ इथल्या अलीगंज भागात एका अॅनिमेशन प्रशिक्षण केंद्रात काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांशी 12 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली असून 7 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत. कतारमधील रास लाफान इथल्या सर्वात मोठ्या वायू प्रकल्पात रविवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कतार प्रशासनानं म्हटलं आहे. या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू तर 66 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर कतार प्रशासनानं मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला असून भारतीय दूतावास प्रभावित भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत पुरवत आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावित भारतीयांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचून सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. राज्यातील प्रथम वर्ष पदविका, डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप फेरीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याआधी 22 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती, मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विविध आवश्यक प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन मुदतवाढ देण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत 1,45,708 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1,15,053 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज मान्यतेसाठी सादर केले आहेत. प्रवेश प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून 23 आणि 24 जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर इथल्या दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयानं तात्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे. आषाढी एकादशीसाठी शेगाव इथून पंढरपूरला जाणाऱ्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातल्या भवरद इथं आगमन झालं. यावेळी भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. यंदा श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं 57वं वर्ष असून या पालखीमध्ये सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत.

0: या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली आहे. राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस हळूहळू सक्रिय होत आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान पालघरमध्ये आज सकाळी रिमझिम पावसानं हजेरी लावली तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यात दिवसभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अंजली खंडाळीकर सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण वेगवेगळ्या विषयावर दररोज बोलतो, छान गाणी ऐकतो. आज आपण असाच एक विषय निवडला आहे, पण ऐकूया सुरुवातीला हे गीत. बघूया तुम्हाला समजते का आज कोणता विषय आहे तो.

काय श्रोतो, कळलं का आज काय विषय गाता रहे मेरा दिल याचा? हा बरोबर, चुनरी हा विषय आहे. श्रोतो, बघताय आपण की लग्न सराईचे दिवस सध्या सुरू आहेत आणि नववधूची चुनरी म्हणजे तिच्या सौंदर्याचं आकर्षण. श्रोतो, आज चुनरी या संकल्पनेवर आधारित काही गीतं आपण ऐकणार आहोत.

0: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोतेहो आज आपण या कार्यक्रमात चुनरी या संकल्पनेवर आधारित काही गीतं ऐकवीत आहोत. श्रोतेहो नववधू म्हटलं की आपल्याला त्या वधूचा शरारा, चुनरी आणि त्यामुळं तिचं खुललेलं सौंदर्य डोळ्यासमोर येतं. रंगात तुझ्या भिजलेली सावरताना सावरली न गेलेली

श्रोतो, नववधूचा पारंपरिक पोशाख शेल्याला चुनरीला विशेष असं महत्व असतं, ज्याला शेला आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये चुनरी म्हटलं जातं. लग्नात शरारा साडीवर, विशेषतः पैठणी आणि काठापदराच्या साडीवर डोक्यावरून चुनरी घेतली जाते.

श्रोतो गाता मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण चुनरी या संकल्पनेवर आधारित काही गीतं ऐकवित आहोत. श्रोतो, चुनरी, शेला, ओढणी अस्सल मराठी संस्कृतीचं प्रतीक असलेली पैठणी नववधूंसाठी पहिली पसंती असते आणि डोक्यावरून ओढलेली गडद लाल रंगाची चुनरी ज्यावर सुंदर डिझाईन असते त्यामुळे वधूचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

श्रोतो, काही चुनरीवर जरी आणि मोतीवर नेट चुनरी असते. जरी आणि मोत्यांचे नाजूक नक्षीकाम वर्क असलेली नेटची चुनरी डोक्यावर घेतल्यानंतर सौंदर्यात आकर्षक दिसतं. लाल, गुलाबी, मरून रंगावर रंगाच्या चुनरीवर सोनेरी जरीचा काठ अजूनच मोहक दिसतो. श्रोतो, सिल्क साडीसोबत सिल्क मॅचिंग चुनरी किंवा कॉन्ट्रास्ट रंगाची भरजरी काठ असलेली सिल्क चुनरी नववधूच्या शाही लुकमध्ये भरच घालते.

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण चुनरी या संकल्पनेवर आधारित काही गीतं ऐकवित आहोत.

प्रमाणात वाढ करते. डोक्यावर चुनरी घेताना ती खूप जड नसावी. श्रोतेहो, आजकाल चुनरीवर नाव टाकून घेणं, एखादी आकर्षक डिझाईन भरून घेणं नवीन फॅशन झाली आहे. नववधूचं सौंदर्य आकर्षक मनमोहक बनवण्याचं काम ही चुनरी नक्कीच करते.

शुद्ध नववधूची साडी गडद रंगाची हिरवी किंवा मरून कलरची असेल तर हलक्या रंगाची चुनरी सौंदर्यात सौंदर्या

निवेदन होतं अंजली खंडाळीकर यांचं. आज या कार्यक्रमात आपण चुनरी या संकल्पनेवर आधारित काही गीतं ऐकली. आता 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार.

आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे, झकास.
1: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू काय आताच निघालीस की काय?
1: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
0: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
1: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भेगा भेगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
0: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर, अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय.
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या
1: आले. आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
1: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
0: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
1: श्रावणात घन निळा, घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरहगीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो, नाही का?
0: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणेच ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.

0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
1: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
0: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात,
1: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
0: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
1: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
0: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
1: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूपं घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
0: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
1: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
0: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
1: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
0: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
1: ते ठीक आहे, आता काय,
0: अरे
1: की केतन म्हणजे काकांचा नातू तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
0: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
1: काय,
0: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
1: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
0: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
1: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
0: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
1: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
0: अर्थात अर्थात, हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
1: अगं पण म्हणजे काय, भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
0: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
1: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
0: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
1: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
0: लोकांनी साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
1: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
0: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय आहे असं मी म्हणते.
1: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
0: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
1: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
0: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
1: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
0: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
1: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
0: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
1: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
0: रोहित एक मिनिट, अरे आठव परवाचा सरलेला रविवार आहे का? आठव योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
1: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
0: काय काय
1: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणलं होतं?
0: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू.

0: आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय?
1: अगं सुखदा, मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
0: कॅलेंडर मध्ये काय, शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
1: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात, त्यानिमित्ताने आठवण होते.
0: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते वाटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
1: हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
0: देवा
1: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
0: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
1: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे. अरे मग ठरलं तर आज भजी करायची. मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
0: हा, आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे. आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा, आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
1: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा, जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे? आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
0: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण. आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
1: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का?
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
0: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
0: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
1: अरे पण हा, म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
0: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
1: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात, म्हणजे अजिबात आवडत नाही, आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवते ना, अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचंय त्याने खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला. आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
1: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित, ऐक तरी.
1: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस? घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित, आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही. ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहितीये, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे. 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस, नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बरं, नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरच खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
1: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का? या पदार्थात काय, त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान, किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स,
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे रेवा, तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा, एवढीशी होती.

0: आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
1: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही पाच पाच वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेगाबाई,
1: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थाला?
2: अरे ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का?
2: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
0: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला, आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा, तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत नाही बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
0: वा वा, गुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणारे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
0: अरे
1: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात.
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
0: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याओ तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
1: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
2: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल
1: राहिलं. पण जास्तीचे करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
0: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
2: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
0: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
1: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरंय ना?
0: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
2: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
0: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
1: पुन्हा एकदा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
0: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
2: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
0: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणालीस.
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
0: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे.
1: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा?
0: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीन स्मार्ट झालाय का?
1: असेल असेल.
2: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे, आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हां, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे

0: द मिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्याबरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत.
1: बर.
0: तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलकवादक 10 तबलावादक आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड.
1: अच्छा.
0: त्या दिवशी मी पाहिली आणि 40-40 स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
1: अच्छा.
0: आणि मुख्य गायक नव्हता कुणी त्यावेळेला तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत एका माईकवर. पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग.
1: एवढे माईक एकच
0: असायचा किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.
1: तर ते

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना त्या ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना. आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि श्रीरामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर, म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: श्रीरामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: मुलांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी सांगाल का? अशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंत अंत नको पाहू
1: माणिक बाईंच, तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांच्या स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी मिळेल
1: तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या अर्गे मागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बर.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळीच म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय सुधीर फडके सी रामचंद्र
1: हो ना
0: आणि निळकंठ बुवा फुंकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलेलं आहे, संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवाल युक्त जैसे

0: उभते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी, अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिश आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचूर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बर,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत, आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर, की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते, की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः, कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषानी, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण, ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त, हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
0: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
1: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही, ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हं, हे मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
0: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे,
1: हो हो,
0: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी.
1: ऐकावंच लागायचं, ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
0: भेटले नसते,
1: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
0: आज शिष्यांना घडवता ज्या वेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
1: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं, तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं, कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे, त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल आणि चांगला

0: होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं ते पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं उभं केलं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण यूट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेओ, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. दुपारचं 1 वाजतोय. सुरुवातीला आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आणि त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण गीत बहार आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र काही क्षणातच. नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. 2023 सरकारने या कृती दलाची स्थापना केली होती आणि यामार्फत गेल्या वर्षी 125 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले होते. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. नार्वेकर यांनी आक्षेपाला उत्तर दिलं, मात्र विरोधकांचं उत्तरानं समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला. येत्या 5 वर्षात महावितरणची स्थापित क्षमता 78,000 मेगावॅटच्या पलीकडे नेण्याचं नियोजन आहे. पुढच्या वर्षी ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. वीज निर्मितीसाठी राज्याला खराब

ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. नार्वेकर यांनी आक्षेपाला उत्तर दिलं, मात्र विरोधकांचं उत्तरानं समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला. येत्या 5 वर्षात महावितरणची स्थापित क्षमता 78,000 मेगावॅटच्या पलीकडे नेण्याचं नियोजन आहे. पुढच्या वर्षी ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. वीज निर्मितीसाठी राज्याला खराब कोळसा पुरवण्यात आल्याची तक्रार केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे केली होती असंही त्यांनी सांगितलं. एसटी महामंडळाकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे आगामी गणेशोत्सवात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी बसच्या माध्यमातून मालवाहतूक करणाऱ्या 5,728 दोषी वाहनांवर गेल्या आर्थिक वर्षात कारवाई झाली आणि त्यात 4,61,00,000 रुपयांहून अधिक दंड वसूल केल्यानं सरकारनं लेखी उत्तरात सांगितलं. पावसाळी अधिवेशन काळात योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील आणि हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातली घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते अजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहर झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नवीन सुरक्षा धोके आणि आव्हानांविरोधात सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्लीत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत ते बोलत होते. परकीय धोके आता राष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याचं सांगत त्यांनी नवीन तंत्रज्ञान, दहशतवादाची गुप्त रूपे आणि सायबर धोके अधिकाधिक डिजिटल होत असल्याचं म्हटलं. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वनामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण संचालनालयानं केलं आहे. ऑनलाईन अर्जासाठी nationalawardstoteachers.education.gov.in या संकेतस्थळावर 10 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. आज जागतिक ऑलिम्पिक दिन. यानिमित्त केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देशातील युवकांनी ऑलिम्पिकच्या उच्च आदर्शांचा स्वीकार करावा आणि तंदुरुस्तीला आपली दैनंदिन सवय बनवावी तसंच अधिक सामर्थ्यवान आणि निरोगी भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे. महिला बचत गटांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून समन्वयानं काम करावं अशा सूचना लातूरचे जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. मनरेगा अंतर्गत रोपवाटिका निर्मिती तसंच कृषी विभागाच्या पोकरा प्रकल्पातील अवजारे बँक यासारख्या उपक्रमांमध्ये महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येत आहे. तसंच कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या उपजीविकेच्या व्यवसायांसाठी बँकांच्या सहकार्यानं अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आषाढी वारीकरता पंढरपूरला जाण्यासाठी शेगाव इथून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज अकोला जिल्ह्यातल्या डापकी इथं पोहोचली. दिवसभर शहर परिक्रमेनंतर दुपारी मुंगीलाल बाजेरिया विद्यालयाच्या प्रांगणात पालखी दर्शनासाठी ठेवली जाईल. या दिंडीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस 14 दिवसांच्या विलंबानंतर सक्रिय झाला असून आज सकाळी मुंबईत रिमझिम पाऊस झाला. मोसमी पाऊस सध्या पुणे, धाराशिव, सोलापूर आणि अलिबागपर्यंत पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आणि परवा राज्यातील अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी दमदार पाऊस झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: झपाटलेला या सिनेमातला अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत होतं.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, उद्या बुधवार दिनांक 24 जून 2026 उद्याच्या सहज संवाद या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध उद्योजक, ख्यातनाम गिर्यारोहक, लेखक वसंत वसंत लिमये यांना. आणि विषय आहे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. तेव्हा जरूर ट्यून करा आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी उद्या सकाळी 11:05 आणि सहज संवाद ऐकण्यासाठी.

0: बाहेर कार्यक्रम संपला, 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं

वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे

0: लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईनाथ दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज 2ऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा, ओदिशा, बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

0: प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळं पाणी टंचाईच्या तीव्र झाळा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
1: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी या निमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतलाय. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगावमधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 64 वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरसलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं अधिकृत आगमन झाल्यानंतर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये आणखी 25 ते 30 दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असून जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा 12 ते 15% शिल्लक राहिलाय. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचं पाणी चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीला सोडलं जातं. मात्र सध्या पाण्याअभावी वीज निर्मिती पूर्ण बंद असल्याने वाशिष्ठी नदीला पाणी नाही. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता ऐकूयात एक छानसं गीत.

आशिकी या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारची 1:50 होत आहेत. उर्दू समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

विजयपथ या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात जमीर काझमी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी.

जब वी मेट या चित्रपटातील मोहित चव्हाण आणि सहकारी यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी.

0: यादे या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक आणि सहकारी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी.
1: या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
2: नए जमाने की नई तस्वीर. अब छत पर लगे टीवी एंटेना को कहो गुड बाय सदा के लिए. समय के साथ बदलें, आगे बढ़ें. ले आए आज ही दूरदर्शन का DD फ्री डिश. इसमें है आपके पसंदीदा 100 से ज्यादा टीवी चैनल्स. इसके अलावा 51 एजुकेशनल यानी पढ़ाई लिखाई वाले चैनल्स और 48 रेडियो चैनल्स. और तो और, सेट टॉप बॉक्स लगवाने के बाद कोई खर्चा नहीं, बिल्कुल नहीं. डिजिटल क्रांति की ओर एक कदम और आपका DD फ्री डिश.

0: मोहरा या चित्रपटातील पंकज उधास आणि साधना सरगम यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं विजू शाह यांनी. श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथं समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारच्या 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.
1: देश की सुरीली धड़कन.

0: लता मंगेशकर के गाए फिल्म अजी बस शुक्रिया के इस गीत के साथ ही
1: FM बैंड 101.7 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 3 वाजतात. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 3:10 आपण पुन्हा विविध भारती सेवेचे कार्यक्रम ऐकू शकाल. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार

असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात. तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं.

0: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जून पर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मिल जाती है और मेडिसेफ जो एक बेहतरीन दवा रिमाइंडर ऐप है.
2: बिल्कुल. और जो हमारे वरिष्ठ नागरिक हैं अक्सर समय पर दवा लेना जब हम भूल जाते हैं तो ऐसे में ये ऐप सही समय पर अलार्म बजाकर दवा की याद दिलाता है और परिजनों को भी सूचित कर सकता है कि आपको इस समय दवा देने का टाइम हो गया है. और वेल्दी और या फिर माई फिटनेस, वेल्दी यानी कि आपकी वेलबींग या आप किस तरह से स्वस्थ हैं वो फिटनेस आपकी चेक करता है. तो ये फिटनेस पॉल, ये फिटनेस और हेल्थ ट्रैकिंग का ऐप है जो वरिष्ठ नागरिकों को उनकी शारीरिक गतिविधि और खान पान का ध्यान रखने में मदद करता है. और साथ ही एक और है, वो है माई स्कीम, एक सरकारी पोर्टल है जहां बुजुर्गों के लिए चलाई जा रही सभी पेंशन और कल्याणकारी योजनाओं जैसे कि वृद्धावस्था पेंशन, वरिष्ठ नागरिक बचत योजना की जानकारी और आवेदन की प्रक्रिया आसानी से मिल जाती है. और है सामाजिक न्याय और अधिकारिता विभाग DOSJE जो कि भारत सरकार की आधिकारिक वेबसाइट है.
1: बिल्कुल. और इसी के साथ ही scw.dosje.gov.in जो वरिष्ठ नागरिकों को आवास, स्वास्थ्य सुविधाएं और राष्ट्रीय हेल्पलाइन जैसी सहायता प्रदान करती है. इसके अलावा ऑडिबल एप्लीकेशन है. कई बुजुर्गों को पढ़ने में आंखों की कमजोरी के कारण परेशानी होती तो उनके लिए ऑडियो बुक्स सबसे उत्तम है. यहाँ हजारों किताबों को सुनकर आनंद लिया जा सकता है. इसके साथ वरिष्ठ नागरिक कल्याण पोर्टल जो कि भारत सरकार का केंद्रीय पोर्टल है, सीनियर सिटीजन वेलफेयर पोर्टल, बुजुर्गों को पेंशन, स्वास्थ्य और कल्याणकारी योजनाओं की सटीक जानकारी प्रदान करता है.
2: जी बिल्कुल. और एल्डरलाइन राष्ट्रीय हेल्पलाइन है जो कि बुजुर्गों के लिए समर्पित राष्ट्रीय हेल्पलाइन सेवा है. इसका टोल फ्री नंबर है 1457 यानी

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजतात. युववाणी हा युवकांसाठी कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीये आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गाबाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम

धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता, हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल, पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं, हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाईसमोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होत आहेत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो, तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही, तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दारं उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं

आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्त्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्त्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्त्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: नए जमाने की नई तस्वीर। अब छत पर लगे टीवी एंटेना को कहो गुड बाय सदा के लिए। समय के साथ बदलें, आगे बढ़ें। ले आएं आज ही दूरदर्शन का डीडी फ्री डिश। इसमें है आपके पसंदीदा 100 से ज्यादा टीवी चैनल्स। इसके अलावा 51 एजुकेशनल यानी पढ़ाई लिखाई वाले चैनल्स और 48 रेडियो चैनल्स। और तो और, सेट टॉप बॉक्स लगवाने के बाद कोई खर्चा नहीं, बिल्कुल नहीं। डिजिटल क्रांति की ओर एक कदम और आपका डीडी फ्री डिश।
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाइव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाइव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।
2: हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर, काय करू? जाऊ दे, मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी।
3: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की ऐका कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात।

Efemérides. FM 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6 वाजता हिंदी समाचार, 6:05 इंग्रजी बातम्या, 6:20 संस्कृत समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 स्थानिक बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित करू. सुरुवातीला हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान. क्रिकेटपटू रोहित शर्मासह 65 मान्यवरांचा गौरव. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं सरकारचं आश्वासन. आणि राज्यात मान्सून सक्रिय, पुढील 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यासह 65 मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावर्षी केंद्र सरकारनं 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाणार आहे. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 2014-2014 बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नाफेडने व्यापक सुधारणा आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या बळावर आज 30,000 कोटी रुपयांची उलाढाल आणि 500 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे असं अमित शहा यावेळी म्हणाले.
1: नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है.
0: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विविध राज्यांचे कृषीमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी, शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं चव्हाण यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या दरातही वाढ करत असल्याची घोषणा सरनाईक यांनी यावेळी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन

0: त्यांनी दिलं. 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. राज्यात वीज निर्मिती केंद्राला पुरवठादार काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवत आहेत, त्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढताना पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाही त्याची खबरदारी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. तत्पूर्वी राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत असल्याचा मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पुढील 42 महिन्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत दिली. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असं मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असून रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक आणि इतर कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून महापालिकेला आजच निर्देश दिले जातील, असं सामंत म्हणाले. शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी न देता संपूर्ण कर्जमाफी तात्काळ घोषित करावी या आणि इतर मागण्यांसाठी काँग्रेसनं आज नांदेडमध्ये आसूड मोर्चा काढला होता. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. शेतकऱ्यांना दर्जेदार खत आणि बियाणं उपलब्ध करून द्यावं, महिलावरील अत्याचार रोखावे, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात, बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा, नीटसह इतर परीक्षांची विश्वासार्हता वाढवावी अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्धापूर तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन या कुटुंबियाचं सांत्वन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै या कालावधीत अतिसार थांबवा हे अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलं आहे. या अभियानात जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याची ATKद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या मोटर वाहन परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा 16 जूनपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. आज या संपाचा 8वा दिवस आहे. या संपामुळे नवीन वाहन नोंदणी, टॅक्स, फिटनेस तसंच इतर कामं ठप्प झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात महेश नवमी उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आली. जालन्यात बडीसडक इथं शोभायात्रा काढण्यात आली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा युवा संघटन आणि सातारा देवळाई प्रभागाच्या वतीनं आज बीड बायपास इथल्या रेणुका माता मंदिर ते चिकलठाणा महेश भवन मार्गे भव्य ई वाहन फेरी काढण्यात आली. यावेळी पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि इंधन बचतीचा संदेश देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळच्या 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात असलेलं अतिक्रमण काढण्याचं कामकाज आजपासून सुरू झालं आहे. परिसरात असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता, त्यामुळं पर्यटक भक्तांना ये जा करण्यासाठी कायम वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागत होतं. याचा विचार करून तालुका प्रशासन तसंच स्थानिक पोलिसांच्या सहाय्यानं वेरूळ इथलं अतिक्रमण हटवण्याचं काम वेगानं सुरू केलं असल्याचं प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. हवामान. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनलं आहे.

0: मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हरणे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळं आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिक शहर आणि परिसरात आज पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये उद्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान. क्रिकेटपटू रोहित शर्मासह 65 मान्यवरांचा गौरव. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं सरकारचं आश्वासन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. पुढील 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: कृष्णप्रसादोपाध्यायः. आदौ मुख्यवार्ताः. राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मुः नवदेहल्यां नागरिकसम्मानसमारोहस्य द्वितीयचरणे पद्मपुरस्कारान् प्रायच्छत्. गृहमन्त्री अमितशाहः अकथयत् यत् अनुच्छेद 70+300 इत्यस्य निरसनेन श्यामाप्रसाद मुखर्जीवर्यस्य स्वप्नाः साकारीभूताः. सर्वोच्चन्यायालयेन 93+1929 बौबाजार विस्फोटस्य दोषिणः रशीद खान इत्यस्य समयपूर्वमुक्तिविषये दिल्ली उच्चन्यायालयस्य आदेशः स्थगितः. राष्ट्रियसुरक्षापरामर्शकः अजित डोभालः अवदत् यत् होर्मुज जलसन्धेः उद्घाटनेन आसंसारम् ऊर्जा सुरक्षायाः सुदृढीकरणञ्च भविष्यतीति. लियोनेल मेस्सी इत्ययं फीफा विश्वकप क्रीडायाः इतिहासे सर्वाधिकं गोल इति लक्ष्यप्रापकः अभवत्, येन अर्जेण्टिना देशः नोकौट् इति चरणं प्रति प्राविशत्. अपि च हॉकी क्रीडायाम् अद्य लंदननगरे FIH प्रो लीग क्रीडायाः आरम्भिकायां स्पर्धायां भारतं पाकिस्तानेन सह क्रीडति. अथ वार्ताः विस्तरेण. अद्य राष्ट्रपतिना द्रौपदी मुर्मू महोदयया नवदेहल्यां राष्ट्रपतिभवने द्वितीये नागरिक अलंकरण समारोहे पद्मपुरस्काराः 60+2000 इति प्रदत्ताः. राष्ट्रपतिमहोदयया 65 पद्मपुरस्काराः समर्पिताः. येषु पद्मविभूषणं 2, पद्मभूषणं 7, पद्मश्रीः 50 सन्ति. टेनिस क्रीडकः विजय अमृतराजः, अभिनेता मम्मूट्टी, पार्श्वगायिका अलका याग्निकः, क्रिकेट क्रीडकः रोहित शर्मा चेत्यादयः 65 प्रमुखजनाः राष्ट्रपतिमहोदयायाः हस्ताभ्याम् एतान् प्रतिष्ठितान् पद्मपुरस्कारान् प्राप्तवन्तः. उपराष्ट्रपतिः CP राधाकृष्णन्, प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी च डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इत्यस्य बलिदानदिने श्रद्धाञ्जलिम् अर्पितवन्तौ. सामाजिकप्रसारमाध्यमे उपराष्ट्रपतिः डॉक्टर मुखर्जीवर्यं दूरदर्शी नेता, प्रख्यातः शिक्षाविद्, निष्ठावान् देशभक्तश्चेति वर्णितवान्. प्रधानमन्त्रिणा मोदिना च लिखितं यत् डॉक्टर मुखर्जीवर्यः देशस्य विकासाय स्वस्य जीवनं समर्पितवान् इति. सः अवदत् यत् डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इत्यस्य अविचलः विश्वासः, सार्वजनिकजीवनस्य साहसः, राष्ट्रहितं प्रति प्रतिबद्धता च कुलानुकूलान् यावत् प्रेरयन्तीति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य अवदत् यत् अनुच्छेद 70+300 इत्यस्य निरसनेन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीवर्यस्य दूरदृष्टिः साकारीभूतेति. श्रीशाहः डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इत्यस्य पुण्यतिथौ श्रद्धाञ्जलिम् अर्पितवान्. सः भारतस्य महत्सु नेतृषु अन्यतमः इति वर्णयन् तस्य योगदानं देशस्य एकतायाः, अखण्डतायाः च संरक्षणे साहाय्यम् अकरोदित्यपि अवोचत्. नेफेड संस्थायाः नीलामी पोर्टल इत्यस्य उद्घाटनकाले नवदेहल्या

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर आपण ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात नेहमी बोलवीत असतो आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दलची माहिती जाणून घेत असतो। त्यांचे केलेले कार्य, त्यांनी केलेले आपल्या जीवनात काही सार्थकता असते ती आपण आपल्या श्रोत्यांना नेहमी ऐकवत असतो। आता ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि त्यांची सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग, त्यांची प्रेमाची मूर्ती सुद्धा, त्यांची शिकवण आमचा आधार असतो। शांत आणि समाधानी जीवन, त्यांच्या आपुलकीचे गोडवे, त्यांच्या भावना नेहमी व्यक्त करत असतात। तर त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल हे ज्येष्ठ नागरिक खास कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत असतात। तेव्हा असे हे ज्येष्ठ नागरिक, आज अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आपण बोलावलेलं आहे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये। श्रीमती अंजली अनिल जक्कनवार या आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। मॅडम, तुमचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार सर।
1: आता मॅडम, अमृत कलश हा कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असतो आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचं बालपणापासून आपण सुरुवात करूया। एका व्यक्तीची पूर्ण बायोग्राफी या अमृत कलश कार्यक्रमात आम्ही जाणून घेत असतो। तर तुमचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबाबतची माहिती आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा।
2: नमस्कार सर, मी अंजली अनिल जक्कनवार, पूर्वाश्रमाची माधुरी ऋषीदेव चिलमवार। माझं बालपण अतिशय खेड्यात असं गेलं। जन्मतारीख माझी 20/11/66, आज वयाला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अतिशय दुर्गम असं गाव होतं। आमच्या गावात त्या काळी शाळा सुद्धा नव्हती, 1 ते 4 वर्ग फक्त गावात होते, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बाहेरगाव शिकायला ठेवलं।
1: आपलं गाव कोणतं सांगितलं तुम्ही?
2: माझं गाव बेडगाव।
1: कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये येतं?
2: कुरखेडा तालुका, जिल्हा गडचिरोली।
1: अच्छा, कारण नुसतं गावाचं नाव सांगितलं तर श्रोत्यांना कळणार नाही ना, तर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये? जिल्हा लवकर कळतो, तर गडचिरोली सारखा जिल्हा आणि नक्षलिस्ट जिल्हा आपण म्हणूया तर बरोबर, कारण या नक्षलिस्ट जिल्ह्यामध्ये जन्म होऊन त्या ठिकाणी आपण थोडा दुर्गम भाग म्हणतो आपण, तर अशा ठिकाणी तुमचा जन्म झाला आणि मग बालपण पण मग त्याच ठिकाणी गेलं का?
2: सर, एक तर गावात शाळा नव्हती, 1 ते 7 वर्ग गावातच होते, तेवढं तिथे गेलं। नंतर शिक्षणासाठी वडिलांनी बाहेरगावी ठेवलं नागपूरला।
1: अच्छा, नागपूरपासून। आणि आई वडील काय करायचे मग?
2: माझे वडील शिक्षक होते, आई गृहिणीच होती।
1: आणि आपला भाऊ बहीण?

0: ला दोन बहीण भाऊ.
1: अच्छा, तुमच्यापेक्षा मोठे आहे की लहान?
0: भाऊ मोठा होता, बहीण लहान आहे.
1: बहीण लहान. अच्छा बरं, मग तुमचं शालेय शिक्षण आपण म्हणतो पहिली ते चौथी, हे कुठल्या शाळेमध्ये वगैरे झालं? शाळेचं नाव वगैरे सांगाल?
0: जिल्हा परिषद शाळा, मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद बेडगाव.
1: बेडगाव. अच्छा अच्छा. मग शालेय जीवनामध्ये तुमचा शिक्षणाची जी सुरुवात झाली, तर तुमचं आता जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर सगळे विद्यार्थी गावातनं आलेले, काही शहरातले पण, तर तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला? काय कुठे भाग घ्यायचा? शालेय स्नेहसंमेलन म्हणा किंवा असे जयंती वगैरे जेव्हा येतात, तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी वगैरे, अशा वेळेस तुम्ही कुठे भाग वगैरे घेतला होता का?
0: हो सर, शाळांमध्ये नेहमी कार्यक्रम व्हायचे. वडील शिक्षक असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळायची आणि कार्यक्रमात भाग घ्यायची. मी भाषण देणं वगैरे मला आवडायचं आधीपासून, आणि त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं वडिलांचं, त्यामुळे त्यांच्या सोबतच म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच आम्ही घडलो असं मला वाटतं खूपदा.
1: अच्छा अच्छा. कारण आता वडील जेव्हा शिक्षक असतात आणि आपल्या पाल्यांना काहीतरी शिक्षणात्मक धोरण ते नेहमी त्याचा अंमल नेहमी करत असतात आपल्या घरी पण, तर त्या बाबतीत पण तुमच्यावर पण तसंच तुम्हाला घडवलं गेलं?
0: हो सर.
1: एक विद्यार्थी म्हणून, विद्यार्थिनी म्हणून, कारण वडील शिक्षक असतात, आपल्या मुलांना सुद्धा विद्यार्थी समजतात.
0: त्यांची खूप शिस्त होती, खूप धाकात वाढवायची एकदम. अजून आठवलं तरी.
1: तर एखादी प्रसंग तुम्हाला आठवतं का असा, वडील वडिलांनी तुम्हाला खूप रागवलं किंवा काही एक काय म्हणू, काही शिक्षा वगैरे केली वगैरे, असं काही आहे का प्रसंग लहानपणीचा?
0: लहानपणी भरपूर शिक्षा व्हायची सर, म्हणजे त्यांच्या नावानेच. म्हणजे आता जे आपण मुलं बघतो की अगदी आईबाबांना बिलकुल भीत नाही, तसं नव्हतं आमच्या काळात. एकदम शिस्तीत वागलो, त्यांनी डोळे काढले तरी बसून जायचं चुपचाप, असंच त्यांचं अशा ज्या वातावरणात घडलो आम्ही.
1: बरोबर आहे, कारण की वडिलांचं आता शिस्त, एक वडिलांचा धाक प्रत्येक घरी तर नसतो. लहानपणी पण आपण असा, म्हणजे वडील म्हटले तर थोडे कडक असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण त्यांचा तो कडकपणा आपल्याला मात्र शिस्त लावून जातो, हे मात्र खरं आहे. आपणही मग आपलं जीवन शिस्तीमध्ये घालवतो, शिस्तीला आपण प्राधान्य देतो, हे खूप महत्वाचं.
0: अगदी बरोबर आहे ते.
1: बरं, मग आता हे शालेय शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलचं शिक्षण, तुम्ही मग शाळा बदलली असणार?
0: हो सर, मी 8वीपासून नागपूरला शिकली, सेवासदन हायस्कूल.
1: अच्छा.
0: नागपूरला, तिथेच हॉस्टेलमध्ये राहिली 3 वर्ष, नंतर 11-12 पण मी असंच नातेवाईकांकडे राहून शिकली.
1: अच्छा, म्हणजे तुमचे आई वडील गावी राहायचे?
0: गावी राहायचे. आमच्या गाव शाळा नव्हती ना, त्यामुळे आम्ही सगळे बहीण भाऊ बाहेर गावी शिकलो. शाळेची सोय नव्हती गावात तेव्हा, आता झाली वाटल्यास, पण तेव्हा आमच्या लहानपणी शाळेची कुठलीही सोय नव्हती.
1: बरोबर आहे. आणि म्हणून मग मोठ्या शहरात येऊन तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला वडिलांनी बाहेर सुद्धा पाठवलं, पण तेव्हा असं वाटलं नाही का तुम्हाला की मी बाहेर एकटीच राहते, हॉस्टेलमध्ये राहते, माझ्या कुटुंबासोबत राहत नाही, आई वडिलांसोबत राहत नाही, भाऊ बहिणींसोबत राहत नाही, तेव्हा एवढ्या मनामध्ये आलं नाही का
0: सर? ते लहानपण एवढं हे होतं तेव्हा की आता जसं आपण बघतो मुलांना एवढे विचार, तेवढे विचार आमच्या काळात नव्हते, त्या काळात नव्हते. जे आईबाबांनी सांगितलं तेच योग्य, हाच विचार एक मनात राहायचा आणि शिकायला त्यांनी ठेवलं, हे पण खूप चांगली गोष्ट होती. त्यामुळे आता पण त्यांच्याशी आदर आहे आणि जे झालं ते चांगलं झालं असं वाटतं. कधी कधी वाटायचं, कारण तेव्हा फोन पण नव्हते, कधी जाणं पण नव्हतं, जे करस्पॉन्डिंग व्हायचं ते फक्त पत्रांनीच व्हायचं, त्याच्या पत्राचीच वाट पाहत राहायची मी. आणि वर्षात फक्त दोनदाच आम्ही गावाला जायचो, दिवाळी आणि उन्हाळा. नंतर तर काही साधनं, आमच्या गावाला जायला साधनं पण नव्हते, म्हणजे वर्षातून एसटी पण आमच्या गावात जात नव्हती त्या काळात, फक्त उन्हाळ्यात सुरू राहायची, त्यामुळे जाणं येणं पण खूप कठीण राहायचं. फक्त वडील एकदा भेटायला यायचे हॉस्टेलला, नंतर आई तर कधी यायचीच नाही बिचारी भेटायला, ती फक्त आम्ही जायचो तेव्हाच भेटायची 6 महिन्यांनी.
1: एवढा 6 महिन्यांचा काळ म्हणजे
0: खूप मोठा व्हायचा,
1: मोठा व्हायचा,
0: आठवणी यायची कधी कधी,
1: प्रदीर्घ असा काळ. आणि आपल्याला काही म्हटलं तरी आपण शिक्षणासाठी बाहेरगावी आहोत, पण घरच्यांची, आईची आठवण, आपल्या भाऊ बहिणींची पण आठवण येणं साहजिक आहे.
0: पत्र हे तेव्हा एक चांगलं माध्यम होतं की पत्रातूनच सगळ्या भावना कळायच्या त्यांच्या आपल्या. आम्ही कधी त्यांना पत्र टाकायचो, ते पण पत्र पाठवत राहायचे, तो खूप एक वेगळा आनंद मिळायचा जेव्हा पत्र यायचं.
1: अच्छा बरं, मग सेवा सदन हायस्कूल मध्ये जेव्हा तुम्ही शिकलात आणि मग मला वाटतं 10वीपर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत तुमचं शिक्षण त्याच ठिकाणी झालं का?
0: हो सर,
1: त्याच ठिकाणी झालंय. आणि मग पुढे मग 11वी 12वी ज्युनियर कॉलेज कुठे घेतलं?
0: ती मी नातेवाईकांकडे वरठीला शिकली, भंडारा रोड.
1: अच्छा.
0: नवप्रभात ज्युनियर कॉलेज, तिथे 11वी 12वी केलं आणि त्याच उन्हाळ्यात माझं लग्न पण झालं 17 वर्षी वयाच्या.
1: ग्रॅज्युएशन 17 वर्षीच झालं
0: आणि ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलं.
1: पण मला वाटतं त्या काळात असा कायदा नव्हता का की?
0: होता सर कायदा, मुलीचं लग्न 18 वर्षानंतर
1: करावं म्हणून. बरोबर.
0: आणि मला ते, मी तो वडिलांना तेव्हा प्रतिकारही केला होता, पण तेव्हा एवढा आम्ही हे नव्हतो की त्यांना एकदम नकार द्यायचा, नाही का?
1: बरोबर.
0: शिवाय आता त्यांना वडिलांना पण काळजी वाटायची, मुलींना इकडे तिकडून शिवायची, म्हणजे शिकायची गावात सोय नव्हती. आणि माझ्या हसूबाई टीचर होत्या, त्यांना म्हटलं तसं मी की दादा तुम्ही, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो की दादा माझं मला शिकायचं आहे, शिकू द्या, नंतर लग्न करा. पण ती ज्यांनी, त्यांनी जे मला जी प्रेरणा दिली होती शिक्षणाविषयी, ती मी लग्नानंतरही सोडली नाही. मला 19 वर्षी मुलगी झाली तरी मग मी नंतर ती झाल्यावर लगेच शिक्षणाला सुरुवात केली. तेव्हा मी बीएसडब्ल्यू

0: नागपुरात मला म्हणजे माझं सासर नागपूर आहे त्यामुळे मग मला प्रोफेशनल कोर्स करायचा होता काहीतरी करावंच होतं त्याच्या पायावर उभं राहावं माझी प्रबळ इच्छा होती आधीपासूनच तर मग इथे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क मध्ये मी ऍडमिशन घेतली आणि लहान मुलांना सांभाळून मी कॉलेज केलं डिग्री मिळवली
1: BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क
0: ओके
1: म्हणजे सोशल विषयाशी तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातनं लोकसेवा जनसेवा त्यासंबंधीच हा डिग्री कोर्स आहे मला वाटतं
0: हो हो
1: मग तुम्ही ग्रॅज्युएशन पण तुम्ही कम्प्लीट केलं आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं बरं लग्न झाल्यानंतर तुम्ही एक पत्नी होता पण मुलगी झाल्यानंतर तुम्ही आई झालात आता आई होणं म्हणजे त्यांच्या जीवनात जन्मोजन्मांतराची आई असते पण आई झाल्यावरही तुम्ही शिक्षणाचा जो तुमचा शिक्षण घेण्याचा जी तुम्हाला आवड होती ती तुम्ही पूर्ण कम्प्लीट केली
0: हो सर
1: हे महत्वाचं बरं मग BSW झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं का की मास्टर डिग्री घ्यावी म्हणून
0: हो मी MA साठी पण प्रयत्न केला फर्स्ट इयर दिलं पण मला एवढं मग मला नोकरी पण मिळाली सर लगेच वयाच्या 24व्या वर्षी ती भामरागड अगदी अतिदुर्गम भागात आणि नागपूर ते भामरागड 12 तास पूर्ण प्रवास छोट्या मुलीला घेऊन एवढं सगळं मग मला ते म्हणजे फॉर्म भरला मी MA चा फर्स्ट इयर झालं पण सेकंड इयर मग मी दिलीच नाही परीक्षा राहून गेलं
1: अच्छा म्हणजे तुम्हाला जॉब हा कुठल्या डिपार्टमेंटला मिळाला
0: ICDS इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम
1: अंगणवाडी
0: महिला बालकल्याण विभाग
1: महिला आणि बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन म्हणजे स्टेटचा
0: सेंट्रलचा सर
1: सेंट्रलचा आहे अच्छा अच्छा आता हा जो तुम्ही भाग सांगितला भामरागड आणि जिल्हा गडचिरोली आणि हा तालुका म्हणजे म्हटला तर एकदम दुर्गम असा भाग आहे पूर्व महाराष्ट्राचा हा आपण काय म्हणू डिस्टर्ब एरिया भाग आहे जंगलचा भाग आहे पूर्ण आणि अजूनही हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मागासलेला आहे आदिवासी समाज त्या ठिकाणी वास्तव्याला आहे तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्हाला प्राप्त झाली मग अशा वेळेस तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्य सुरू केलं
0: अंगणवाडी सुपरवायझर
1: म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका तर तेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तुमच्याकडे असं कोणतं कार्य तुम्हाला करावं लागायचं
0: मला सर अंगणवाडी व्हिजिट असायच्या माझ्या एरियात जेवढ्या म्हणजे आम्हाला एक 25 अंगणवाड्या असतात एका सुपरवायझरकडे 25 गावांना भेटी द्यायच्या असतात म्हणजे एक सर्कल असते हेडक्वार्टर आणि बाजूबाजूच्या अंगणवाड्या असतात तिथे कसं काम सुरू आहे वर्कर नीट राहत करतात की नाही काम त्यांना गायडन्स करणं मिटिंगा घेणं मग त्या गावांमध्ये काही प्रबोधन करतात का आपल्याला कारण अंगणवाडी म्हटलं की माता आणि मुलं या विषयावर फोकस आहे मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल मातांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने काम आहे त्यामुळे गावागावात कार्यक्रम घेणं मातांच्या सभा घेणं मातांना मोटिवेट करणं त्यांच्या मुलांसाठी त्यांना काही करता येत का ते सांगणं सगळं काम खूप कठीणही होतं सुरुवातीला कारण भाषेची पण खूप अडचण होती
1: कोणती भाषा होती त्या ठिकाणी
0: गोंडी भाषा बोलतात सर
1: गोंडी भाषा अच्छा कारण महाराष्ट्र म्हटला तर महाराष्ट्रात वराडामध्ये वराडी भाषा बोलली जाते पण ती मराठीच असते तुम्हाला गोंडी भाषा येते का
0: नाही सर मला येत नाही 35 वर्ष झाले त्या गोष्टीला आता 30 वर्ष
1: अंगणवाडी सेविका म्हटलं तर अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गर्भवती महिला त्यांचं खानपान त्यांना कुठल्या व्हिटॅमिन्स युक्त आहार त्यांच्या आहाराच्या सवयी आणि मग बाळणपण झाल्यानंतर त्याची बाळाची काळजी आणि आदिवासी भाग म्हटला तर त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या काय म्हणू अंधश्रद्धा पण असतात काही गोष्टी त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेने चालत आलेल्या असतात मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं मोटिवेट केलं म्हणा किंवा त्यांना अंधश्रद्धेतून म्हणा त्यांच्या जुन्या परंपरांमधून म्हणा बाहेर कसं काढण्याचा प्रयत्न केला
0: सर आम्ही मातांच्या सभा घ्यायचो आमची जी अंगणवाडी कार्यकर्ती होती गावातली आणि तिची मदतनीस या दोघींना गुंडी समजायचं त्यांच्या मारतीने आम्ही हे काम करायचो नंतर आम्ही किशोरी मुलींचं ट्रेनिंग घ्यायचो किशोरी मुलींची मीटिंग घ्यायचो कारण किशोरी मुली या गावातल्याच असतात आणि त्या शाळेत जातात त्यांना मराठी चांगलं बोलता यायला लागलं हळूहळू प्रगती होत गेली आणि माता पण हळूहळू शाळेत जायला लागल्या त्या पण मदत करायला लागल्या त्यांना प्रात्यक्षिक दाखवणं आहाराचं मुलांना काय खायला द्यावं काय देऊ नये कुठे गेलो भेटायला बिस्किटचे पुडे चॉकलेट्स फिंगर्स असंच अन्न म्हणजे घेऊन जातो खाऊ मुलांसाठी तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळेच मग कुपोषण वाढते मुलांना चांगल्या सवयी लागत नाही तर आम्ही त्याच्यावरच फोकस करायचो की हे जंक फूड हे सगळं देणं बरोबर नाही आणि घरचंच अन्न द्यायला पाहिजे एक तर तिकडे एक पद्धत आहे मुलांना 24 तास कामात राहतात घरच्या बाया आदिवासी लोक खूपदा जंगलातच जाऊन राहतात त्यामुळे घरातल्या मुलांकडे दुर्लक्ष होते पण आता हळूहळू थोडीशी प्रगती झाली पण तरी अजूनही भाग दुर्गमच आहे कारण तेवढं दळणवळणाचे साधनं पण नव्हती जायला पण खूप अडचणी यायच्या त्यांच्यापर्यंत पोहोचायला पण खूप अडचणी यायच्या साधं लसीकरण असलं तरी लोक आणायचे नाही मुलांना माता आमच्या काही काही तेव्हा त्या 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी आमच्या अंगणवाडीच्या हेल्पर सुद्धा एवढ्या हे होत्या अशिक्षित त्या सुद्धा लपून लपून राहायच्या मुलांना लसीकरण द्यायचं आता हळूहळू प्रगती झाली आणि आता बदललं वातावरण पण त्याला सगळ्या गोष्टीला खूप त्रास घ्यावा लागला
1: कारण हा भाग म्हटला गडचिरोली जिल्हाच म्हटला पूर्णतः तर दुर्गम भाग आहे आणि आदिवासी व्याप्त असलेला भाग आहे.

0: पुरेसं शिक्षण न घेतलेले लोक आहेत अजूनही, आणि शिक्षणाचा अभाव आणि जुन्या परंपरा यामध्येच ते लोक, त्यांचे सण पण वेगळे, खानपान पण सगळा आदिवासीच्याच याच्यातला असायचा. त्यामुळे मला वाटते त्या भागात कुपोषणाचा जो लहान मुलांना आपण बघतो, तर मला वाटते कुपोषित मुलं जास्त आहेत त्या भागात.
1: हो सर, तिकडे आहे तसं प्रमाण जास्तच इतर तुलनेत, पण तसंही म्हणता येणार नाही. कारण आता मी काही काही आता सुरुवातीला पाथर तिथे काम केलं, पण बाकी नंतर चांगले पण एरियात सुद्धा काम केलं, तिथे पण कुपोषण तेवढंच होतं. उलट त्याच दृष्टीने भामरागडकडे कमी होतं, यासाठी म्हणते मी कमी होतं, कारण ते लोक बाहेरचं काही जंक फूड मुलांना जास्त खाऊ घालत नाही, कारण त्यांच्याकडे दुकान नसतात गावात, छोट लहान लहान गावं असतात, त्यामुळे घरात जे शिजलं तेच मुलं खातात.
0: तर तेव्हा जी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही लागलात, म्हणजे आजपासून तुमच्या 25-30 वर्ष आधी,
1: 35 वर्षापूर्वी,
0: तर तेव्हा शिक्षणाचं असं काय हे होतं, महिला कोणत्या वर्गापर्यंत शिकायच्या?
1: सर, तेव्हा पण सुरुवातीपासून आश्रम शाळा होत्या गावांमध्ये, भामरागड सारख्या ठिकाणी 1 ते 7 वर्ग होते. सुरुवातीला शाळा होत्या, पण 1 शिक्षकी 2 शिक्षकी 1 वर्ग 2 वर्ग अशा होत्या. आश्रम शाळा होत्या सर तेव्हा पण, जुन्या पण आधी, मुलांसाठी शिक्षणासाठी मुलं मुली.
0: बरं, मग तुमचं आता नोकरी तुम्ही सांभाळली, पण तुमचं कुटुंब सुद्धा होतं ना स्वतःच, तुमचे मिस्टर होते, मुलं होते, दोन ठिकाणचं तुम्हाला हे कसं हे सांभाळलं तुम्ही, म्हणजे नोकरी आणि घर, हे तुमचं कुटुंब आहे स्वतःच.
1: महिलांना नोकरी करून घर सांभाळचं त्रासच जाते सर, पण सांभाळलं, कारण ती एक सगळी गोष्टी उर्मी असते, स्त्री तेवढी करू शकते, तिच्यात तेवढी क्षमता असते घर आणि मुलं सांभाळायची. मला नेहमी मुलांविषयी वाईट वाटायचं की आपण त्याच्यावर अन्याय नाही केला, कारण लहानपणापासून माझ्या मुलांसाठी मी शिक्षण घेतलं तेव्हा पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण एक चांगलं वाटतं की मुलं माझी चांगली, म्हणजे शिक्षण वगैरे मुलांनी चांगलं घेतलं, त्यामुळे मी घर आणि नोकरी चांगल्या प्रकारे सांभाळली असं मला वाटते.
0: बरोबर आहे, कारण एका स्त्रीला एक गृहिणी म्हणून पण कार्य करत आहात तुम्ही, आणि एक शासकीय सेवक म्हणून, शासकीय नोकरी करणाऱ्या, पण एक तुमचं दोन दोन कार्यावर तुम्हाला तुमचं जीवनमान पूर्ण व्यतीत करावं लागलं. तर मॅडम, आपण आता थोडा एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश, आणि आज या कार्यक्रमात आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजली अनिल जक्कनवार यांच्याशी आपली वार्ता सुरू आहे. तर अंजली मॅडम, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं गीत आपण श्रोत्यांना ऐकूया. तर सांगा तुमचं आवडीचं गीत, तुम्ही जर ते म्हणून दाखवलं तुमच्या स्वमुखातून, आणि ओरिजिनल गीत आपण मग नंतर ते पण ऐकवतो.
1: ठीक आहे सर, नुकत्याच मरण पावलेल्या सुमन कल्याणपूरकर यांचे गीत म्हणण्याचा प्रयत्न करते.

0: वा वा वा मॅडम, फारच छान. तुमचा आवाज पण अगदी गोड आहे आणि तुमचं गीत सुद्धा सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आहे, एक भावगीत आहे. आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ते नक्कीच आवडलं असणार. तर आपण मुलाखतीमध्ये पुढे जाऊया.
1: चालेल सर.
0: आता तुम्ही मॅडम ज्या काही एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरीची जबाबदारी, तर हा काळ कोणता होता? म्हणजे तुमचा जो 35 वर्षाचा पूर्ण नोकरीचा काळ गेला, पण तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आलात, भामरागड आणि तुमच्या बदल्या पण झाल्यात, तर अशा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला बदलीसाठी जावं लागलं?
1: 1989 पासून मी नोकरी जॉईन केली सर. ती माझी पहिली अपॉइंटमेंट भामरागडच होती. तर माझं ऑफिस एटापल्ली होतं, ते खूप दूर होतं, 90 किलोमीटर. तो पण एक खूप त्रासाचा काळ गेला. 5 वर्ष ती खूप कठीणच गेली. आता पण आठवलं भामरागड म्हटलं की नको वाटतं पुन्हा.

0: जायला.
1: अच्छा.
0: नंतर मी आरमोरीला आली, एकदम चांगला एरिया होता तो. 10 वर्ष तिथे काम केलं. नंतर पुन्हा 4 वर्ष मी चामोर्शी एरियात काम केलं, म्हणजे आम्हाला तालुका लेवलच आमची बदली होते. नंतर मी भामरागड वरून आरमोरीला आली. आरमोरी चांगलं गाव होतं. त्यात आरमोरीला आल्यामुळे माझ्या मुलांची प्रगती झाली, मुलं पण थोडे चांगले शिकू शकले. माझी मुलगी पण 1 ते 4 वगैरे भामरागडला शिकली, पण आज ती एमटेक झाली आहे, चांगल्या शहरात दुबईला राहते. तिच्यामुळे मी पण परदेशवारी केली आहे, ही पण मला अभिमानाची गोष्ट वाटते. जपानला जाऊन आली, दुबईला जाऊन आली मुलींकडे. आणि नंतर मग मी चामोर्शीला राहिली 7-8 वर्ष. आणि आता शेवटी पुन्हा मी धानोरा एरिया, तो पण भामरागड सारखाच अतिदुर्गम भाग आहे सर, अतिशय दुर्गम. जे नक्षलवादी म्हणतो आपण, ते भामरागडपेक्षा मला इकडेच जास्त आढळले. आमच्या लहानपणी एवढं नक्षलवादी म्हणतात पण एवढं आम्ही कधी बघितलेच नव्हते. लहानपण पण आमचं अतिदुर्गम भागात गेलं, पण नक्षलवादी हे नाव आम्हाला काही कळत नव्हतं, पण इकडेच ते जास्त आढळलं प्रमाण. आणि नंतर मी आता रिटायर्ड झाले तेव्हा मला एबीडीओचं प्रमोशन मिळालं. असं वाटलं एवढे वर्ष आपण सेवा केली तर आमच्या केडरला प्रमोशनच दिलं. एकतर महिलांचं ऑफिस, समाजात दुय्यम स्थान, शासनाच्या ह्याच्यात पण आम्हाला दुय्यम स्थान नेहमी मिळालं असं मला वाटायचं. कारण आपण एवढी जीव तोडून मेहनत करतो तर कुठेतरी आपले प्रमोशन व्हावं असं सारखं वाटत होतं. आणि आता ते रिटायर्डच्या वेळेला मिळालं.
1: आता एबीडीओ म्हणजे काय हे आमच्या श्रोत्यांना कळणार नाही, तर एबीडीओ म्हणजे कुठलं प्रमोशन?
0: असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तालुका लेवलला बीडीओची पोस्ट खूप मोठी असते. जशी तहसीलमध्ये तहसीलदार असतात तसे पंचायत समितीला बीडीओ असतात, त्यांना सहायक म्हणून एबीडीओची ही पोस्ट असते सर.
1: छान. म्हणजे तुम्ही एवढं सगळं तुमच्या कार्यासाठी आणि तुमच्या दुर्गम भागातील लोकांसाठी तुमची नोकरी आणि तुमची ही सेवा जी झाली ती अंगणवाडी पर्यवेक्षिका नंतर एबीडीओ म्हणून तुम्हाला पद प्राप्त झालं, हा सगळा तुमचा काळ जवळपास तुमचा रिटायरमेंटचा टोटल सर्व्हिसचा किती वर्षांचा काळ झाला?
0: टोटल 35 वर्ष सेवा केली सर मी.
1: 35 वर्ष. आणि आता या 35 वर्षानंतर सध्या तुम्ही काय करता?
0: तशी मला समाज कार्याची अजून एक काम करायची खूप इच्छा आहे. माझं काम पूर्ण महिला बालकल्याण विभागात गेलं, महिला आणि मुलांसाठीच काम करायचं आहे. आणि अजूनही मला मुलांसाठी काम करायला आवडेल.
1: अच्छा. कुठल्या वयोगटातील मुला मुलींसाठी तुम्हाला असं कार्य करण्याची इच्छा वाटते?
0: 0 ते 6 वयोगट. कारण हा वयोगट मुलांना अतिशय महत्वाचा आहे. याच वयोगटात म्हणजे सर्वांगीण विकास होतो मुलांचा. आणि आज आपण जे आहोत ते बसलो आहोत ते सगळं लहानपणी मिळेल संस्कारांमुळे, जे घडतो ते लहानपणामुळे. त्यामुळे हा वयोगट खूप सेन्सिटिव्ह आहे. आजकाल आई बाबा दोन्ही काम करतात, घरी मुलांना बघायला कोणी राहत नाही, आणि लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांचा त्याचा परिणाम होतो पुढील भविष्यावर. त्यामुळे मुलांसाठी मला अजूनही खूप करायची इच्छा आहे आणि मी ते करणारच आहे भविष्यात.
1: बालपण जे असतं 1 ते 10 वर्ष, 0 ते 10 वर्ष म्हणतो आपण, या काळात ज्या काही आपण चांगल्या सवयी लावतो, एक आपण काय म्हणू बुद्धिमत्तेला एक जोर असतो त्यामध्ये, आणि जे काही मुलं शिक्षण घेतात, मुलगा असो की मुलगी असो, अशा काळात त्यांना लहानपणापासून शिकवलेलं हे जन्मभर लक्षात राहतं. बरं, आता मॅडम तुमचे काही छंद वगैरे तुम्ही त्या 35 वर्षाच्या काळात म्हणा किंवा तुमच्या लहानपणापासून काही जोपासलेत का?
0: सुरुवातीपासून वाचनाची आवड होती सर. गाणं पण आवडायचं मला नेहमीच. पण नोकरीच्या काळात आणि सगळ्या एवढ्या जबाबदाऱ्या आयुष्यभर पेलल्या गेल्या की स्वतःच्या छंदांकडे नेहमी दुर्लक्षच झालं. सगळं दुसऱ्यांसाठीच करणं झालं, स्वतःसाठी काही करणं झालंच नाही. खूप गोष्टी राहूनच गेल्या. आता पुढे करील असं वाटतं. त्यासाठी आरोग्य चांगलं असणं महत्वाचं वाटतं.
1: बरोबर आहे, कारण आरोग्य चांगलं तर सगळ्या काही गोष्टी गोड वाटतात. ज्या काही गोष्टी आपण पुढे करण्याचा आपण जो करतो आणि आपल्यामध्ये एक जिद्द असते काहीतरी करून दाखवायची म्हणा किंवा आपण काहीतरी करू, त्याला वयोमर्यादेवर काही नसते. बरं, मग तुमच्या कुटुंबाविषयी तुम्ही काही सांगितलं नाही. कुटुंबामध्ये तुमच्या घरी तुमचे मिस्टर आणि एक मुलगी, या व्यतिरिक्त अजून कोणी आहेत का?
0: आता कुटुंबात माझी मुलगी आहे, जावई आहेत, माझे मिस्टर, मुलगा असून एक नातू आहे, एक नातीन आहे, एवढे सगळे लोक आहेत. आम्ही आता एकत्र फॅमिलीच आहे आमची, एकत्र कुटुंब आहे. मुलगा सून आणि आम्ही दोघं असे असतो, नातू आहे छोटा.
1: अच्छा अच्छा. काय करतो मुलगा?
0: मुलगा माझं इव्हेंटचं काम करतो, वेगवेगळे शूट करतो तो. मुलगी जावे दुबईला राहतात, नवे इंजिनियर. माझ्या मुलीने पण एमटेक केला आहे, मुलगा पण मुलांनी पण एमबीए केला आहे, सून पण छान आहे.
1: आणि तुम्ही आजी पण झालात, हे महत्वाचं. बरं, आता शेवटी आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, तर शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश प्रदान करणार?
0: खूपदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे, तर आपण पण बदललं पाहिजे. आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळेच सांगतात, पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
1: एखादं उदाहरण देऊन थोडं सांगितलं तर लोकांना अजून चांगलं कळेल, म्हणजे वागणूक कशी असली पाहिजे याबद्दलचं थोडं आमच्या श्रोत्यांना जरा कथित करायला.
0: सर, आपण सिनियर सिटीजन म्हटलं की आपण नेहमी दुसऱ्यांवर आपलं आपल्याला वाटतं की आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे.

0: तर तसं न मागता आपणही काही त्यांच्या कामात येतो का, त्यांना काही मदत करू शकतो का, हे आपण बघितलं पाहिजे. आपली वागणूक नम्र असली पाहिजे. जी आपली म्हणजे आपण मोठे झालो म्हणजे आपण खूप हे नाही करू शकत ना, त्यांना आपण ओझने आपण आधार वाटलो पाहिजे असं मला वाटतंय. आपल्या मुलांना आपण ओझने ते एक आधार बनलो पाहिजे असं नेहमीच मला वाटतंय.
1: इतर श्रोत्यांनी पण यात अंमल केला पाहिजे तुम्ही सांगितलेल्या या संदेशाबद्दल. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण अंजली अनिल जक्कनवार यांच्या जीवनाविषयी बरीच काही माहिती जाणून घेतली. त्यांनी केलेलं कार्य अंगणवाडी सेविकांसाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून, अशा भामरागड, चामोर्सी, आरमोरी, धानोरा, देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके तालुक्यांची जागा आहे आणि या तालुक्यांच्या जागेवर त्यांनी नोकरी सांभाळली, सोबत कुटुंबीय पण सांभाळलं. एवढ्या सगळ्या गोष्टींतनं त्यांनी आज एक रिटायरमेंट लाईफ त्या शांतपणे जगत आहेत आणि काहीतरी करण्याची त्यांची इच्छा पण आहे, त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलीच आहे. तर अंजली मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी नागपूर केंद्रात आलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: थँक्यू सर. मी सुद्धा आपले आभार मानते की आपण मला ही बोलण्याची संधी दिली. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण माझ्या म्हणजे बोलण्यातून काही प्रेरणा मिळेल तर मला त्याचा आनंदच आहे. थँक्यू.
1: नमस्कार.
0: नमस्कार सर.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: अमृत कलश कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कलाक्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण, तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे, या 2 ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली

पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3,199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान

आपदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% % करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर

0: तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही, म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या, ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष

0: राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन

0: करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो, प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतन वाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉक्टर राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात।

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेष शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रावरून आता प्रसारित करत आहोत.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात हळद शेतीची नवी दिशा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भरघोस उत्पादन याविषयी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वसमत यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.

0: शेतकरी बंधूंनो, आपल्या कृषी क्षेत्रामध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे आपल्या पारंपरिक शेतीला आता एक नवीन आधुनिक दिशा मिळाली आहे. आणि आज आपण अशा एका नगदी आणि हमखास नफा देणाऱ्या पिकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये आणि स्वयंपाकात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, आणि ते पीक म्हणजे हळद. मंडळी, हळद हे केवळ मसाला पीक नसून औषधी गुणधर्मामुळे आणि जागतिक बाजारपेठेत याला प्रचंड अशी मागणी आहे. मात्र आता सध्याचं बदलणारं हवामान, मजुरांची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे पारंपरिक पद्धतीने हळद लागवड करणं आता शेतकऱ्यांसाठी देखील आव्हानात्मक बनत चाललेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बरेचसे प्रगतशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हळद शेतीचं चित्र देखील बदलताना आपण बघत आहोत. जसं की सुधारित जातींची निवड असेल, गादी वाफ्यांवर लागवड, ठिबक सिंचन आणि वेद्राव्य खतांचं व्यवस्थापन आणि काढणीसाठी आधुनिक यंत्राचा वापर करून एकरी विक्रमी असं उत्पादन देखील बरेचसे आपले शेतकरी बंधू घेत आहेत. आणि हीच हळद शेतीची नवी दिशा समजून घेण्यासाठी आणि कमी खर्चात भरघोस उत्पादन आपल्याला कसं मिळवायचं यासाठी अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वसमत यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण हळद शेतीची नवी दिशा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भरघोस उत्पादन याविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. सर्वप्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सप्रेम नमस्कार. आमचे अध्यक्ष आमदार श्री हेमंतजी पाटील, कॅबिनेट मंत्री दर्जा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्स्फूर्त प्रेरणेखाली आमचं संशोधन केंद्र माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जिल्हा हिंगोली हे शेतकऱ्यांच्या सेवार्थ आणि निश्चित सुवर्ण क्रांतीसाठी एक विशिष्ट प्रयत्नाने वाटचाल करू पाहत आहे आणि सदैव तयार आहे.
0: खूपच छान. तर सर, आता शेतकरी बांधवांना हळद लागवड करायची असेल तर त्यासाठी आपल्याला बेण्याची उपलब्धता आणि लागवडीचा हंगाम आणि त्यासाठी मग चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार बेणं त्यांनी कसं मिळवावं याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल?
1: शेतकरी बंधूंनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या युक्तीप्रमाणेच अधिक चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या व दर्जेदार बेण्याची अतिशय आवश्यकता असते. दर्जेदार बेणे हाच भरपूर उत्पादनाचा मूलभूत पाया आहे. आजकाल बेणे मिळवणे ही मोठी समस्या राहिली नाही, तर दर्जेदार आणि प्रमाणित बेणे मिळवणे हीच ज्वलंत समस्या आहे. म्हणून माझा एक सर्व शेतकरी बांधवांना एक सल्ला राहील की हे जे काही दर्जेदार बेणे आहे नेहमी शासकीय संशोधन केंद्रांमार्फतच घ्यावे आणि राज्यातील उद्यान विद्या विभागामार्फत जे काही कृषी विद्यापीठांमध्ये असतील त्यामार्फतच मिळवावेत.
0: म्हणजे खात्रीशीर ठिकाणाहूनच शेतकरी बांधवांनी बेणं घ्यावं.
1: हा मॅम.
0: आणि सध्या आता बाजारात हळदीचे कोणकोणते वान जास्त प्रचलित आहेत? बरं,
1: सध्या प्रामुख्याने सेलम, फुले स्वरूपा, फुले हरिद्रा, पीडीके व्ही वायगाव आणि पीतांबर, आणि या व्यतिरिक्त पण देशांतर्गत पातळीवर ISR प्रतिभा, ISR प्रगती ही वाने अतिशय प्रचलित आहेत. यापैकी सेलम हे वान तामिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले आहे, तर फुले हरिद्रा आणि फुले स्वरूपा ही वाने कसबे डिग्रज सांगली या संशोधन केंद्राने प्रसारित केलेले आहे. तर राष्ट्रीय पातळीवरील CIMS

0: पितांबर हे वाण प्रसारित झालेले आहे, हे सिमॅप्या लखनौ या संस्थेने प्रसारित केलेले आहे.
1: बरं, आणि शेतकरी बंधूंनी आपल्या विभागानुसार मग या वाणाची निवड करावी.
0: जे काही प्रादेशिक विद्यापीठे त्यांना जवळ पडतील आणि जे काही अत्यंत दर्जेदार बेने त्यांना मिळवायचे आहेत त्या त्या स्त्रोतांमधूनच आणि शासकीय संस्थांमार्फतच ते बेने मिळवावे, जेणेकरून त्यांना दर्जेदार बेण्याचा हा मूलभूत पाया मिळेल.
1: खरोखर. आणि सर, महत्त्वाचा प्रश्न येतो की म्हणजे लागवडीसाठी बेने निवडताना आपल्या शेतकरी बांधवांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि एका हेक्टरसाठी किती बेनं मग लागतं?
0: एक हेक्टर लागवडीसाठी साधारणपणे 25 क्विंटल जेटे गड्डे लागतात. जेटे गड्डे यालाच आपण मराठीमध्ये मात्रकंद म्हणतो आणि ते त्रिकोणाकृती आणि ठळक असतात.
1: अच्छा.
0: नेहमी लक्षात ठेवायचं शेतकरी बंधूंनो की अंगठा गड्डे आणि हळकुंडांपेक्षा जेटे गड्ड्यांना उत्पन्न जास्त येते, त्यामुळे निवडताना नेहमी जेटे गड्ड्यांना जास्त प्राधान्य द्यायचं. नेहमी ही सशक्त निरोगी असेच जेटे गड्डे निवडावेत ज्यांचं वजन किमान 50 ग्रॅमपेक्षा अधिक असावं. जर शेतकरी बंधूंनो जेटे गड्डे जर तुम्हाला मिळाले नाहीत तर आपण पर्यायी म्हणून बगल गड्डे किंवा हळकुंड्यांना पाहू शकतो. यामध्ये दोन्ही कंदांचं जर निवड करायची असेल तर दोन्ही निरोगी असावेत आणि बगल गड्ड्याचं वजन हे किमान 40 ते 50 ग्रॅम असावं तर हळकुंडाचं वजन हे किमान 30 ग्रॅम तरी असावं, जेणेकरून आपली येणारी हळदीचं दर्जेदार उत्पन्न हे त्यांच्या बेण्यामार्फतच होतं. त्यामुळे निवड करताना एकदम काळजीपूर्वक करावी.
1: खरंच आहे, म्हणजे एकदा आपली निवड जर चुकली तर पुढे येणारं उत्पादन देखील या माध्यमातून आपलं घटू शकतं.
0: हां मॅम.
1: आणि सर, आता सध्याच्या वातावरणाचा जर आपण विचार केला तर वातावरणामध्ये खूप उष्णता देखील आहे आणि लहरी असं हवामान देखील आहे, मग अशा वेळी हळद लागवडीचा योग्य हंगाम शेतकरी बांधवांनी कोणता साधायला हवा हा देखील प्रश्न आता समोर येत आहे.
0: मॅडम, एरवी हळदीची लागवड एप्रिल मध्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते, पण सध्याची अल्निनोची पार्श्वभूमी बघता, वाढतं उष्ण वातावरण बघता आणि कडक उन्हाळा पाहता, जमीन चांगली पावसाने भिजल्यानंतरच किंवा पर्यायी सिंचन जर उपलब्ध असेल तर गादी वाफी चांगली भिजूनच लागवड करावी. सध्याच्या परिस्थिती पाहता ही जी लागवड प्रक्रिया आहे ही जून महिन्यात केली तरी चालते.
1: निश्चितच. पण आता ह्या सध्याच्या अल निनोच्या पार्श्वभूमीवर पेरण्या थोड्याशा पुढे जाऊ शकतात.
0: हा मॅम, निश्चित.
1: आणि सर, आता हळदीला बेने प्रक्रिया करणं देखील खूप गरजेचं आहे हे वारंवार आपण शेतकरी बांधवांनाही सांगत असतो, तर ही बेने प्रक्रिया नेमकी कशासाठी आणि कोणत्या हेतूने केली जाते आणि त्याचे प्रकार देखील काही आहेत का?
0: हळद पिकात बेने प्रक्रिया हा सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा टप्पा आहे. ही बेने प्रक्रिया प्रामुख्याने हळदीला 3 हेतू साध्य करण्यासाठी केली जाते.
1: बरं.
0: ते अनुक्रमे यफ अर्थात फंगिसाइड अर्थात बुरशीनाशक कंद कुचण्यापासून वाचवण्यासाठी, आय अर्थात इन्सेक्टिसाइड अर्थात कीटकनाशक कंदमाशी सारख्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आणि आर अर्थात रायझोबियम जैविक बेने प्रक्रियासाठी करतात. आणि जर आपण बेने प्रक्रियाचा पूर्णपणे विचार केला तर या तिन्ही घटकांचा एकमेकावर समतोल असा फायदा आहे. जर आपण रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर 2 दिवसाचा जर गॅप ठेवला, म्हणजे 2 दिवस चांगले सुकवले आणि त्यानंतर जैविक प्रक्रिया केली, तर त्यामध्ये बेण्याला जो मिळणारा फायदा आहे तो निश्चितच जास्त मिळतो. कारण आता सध्याच्या स्टेजला जो काही किडीचा आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे बचाव मिळवता येईल. शेतकरी बंधूंनो, बेने प्रक्रिया करताना बेने प्रक्रियेचे 2 प्रकार आहेत. पहिली प्रक्रिया आहे रासायनिक आणि दुसरी प्रक्रिया आहे जैविक.
1: अच्छा.
0: रासायनिक बेने प्रक्रिया करताना शेतकरी बंधूंनो प्रामुख्याने प्राधान्य द्यायचा की यफ आय आणि आर, जगातलं कोणतंही पीक असो यफ आय आणि आर ह्या अनुक्रमानेच आपण बेने प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया करावी. आता इथं हळद पीक असल्यामुळे मी बेने प्रक्रिया हा शब्द वापरतोय. यफ अर्थात फंगिसाइड आणि आय अर्थात इन्सेक्टिसाइड, म्हणजे आपण सर्वप्रथम करायची रासायनिक प्रक्रिया. रासायनिक प्रक्रिया करताना कार्बन डायझिम 2 ग्रॅम प्रति लिटर आणि क्विनॉलफॉस 1.5 ml/L याप्रमाणे द्रावण तयार करून घ्यावे आणि द्रावण तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे निवडलेले जेटे गड्डे आहेत किंवा निवडलेले जे काही लागवडीसाठी निवडलेले बेने आहेत ते आपल्याला चांगले 15 ते 20 मिनिटं बुडवून ठेवायचे आहेत. कंद चांगल्या प्रकारे बुडवल्यानंतर ते सावलीत योग्य ठिकाणी साठवून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण किमान 2 दिवसाचा त्याला गॅप ठेवायचा आहे. त्यानंतर जैविक प्रक्रिया करायची आहे. जैविक प्रक्रिया करताना शेतकरी बंधूंनो 1 लिटर पाण्यात 10 ग्रॅम अझोस्पिरिलम, 10 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक अर्थात PHB बायोफर्टिलायझर आणि 25 ग्रॅम व्हॅम मिसळून द्रावण तयार करावे. या जैविक द्रावणात 10 ते 15 मिनिटे बुडून ठेवावे आणि लगेच लागवड करावी.
1: अच्छा.
0: आता इथं मला पुन्हा एकदा शेतकरी बंधूंना सांगावेसे वाटते की रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर किमान 2 दिवसाचा गॅप ठेवूनच जैविक प्रक्रिया करावी. आणि शेतकरी बंधूंनो जर तुमच्याजवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील बायोमिक्स जर उपलब्ध असेल तर आपण त्याची सुद्धा जैविक बेने प्रक्रियासाठी वापर करू शकतो, जेणेकरून जे काही कंदकूज आहे किंवा विविध प्रकारच्या किडी आहेत त्यापासून त्याचा बचाव होतो. जर शेतकरी बंधूंनो पावडर स्वरूपात जर तुम्ही बायोमिक्स आणलं तर 200 mg/10 L याप्रमाणे द्रावण करून ते बेने त्यामध्ये बुडवावेत आणि 15 मिनिटानंतर ते

0: लागवडीसाठी वापरावेत.
1: बर.
0: जर तुमच्याकडे लिक्विड असेल तर शेतकरी बंधूंनो 200 ml प्रति 10 लिटर पाण्यात द्रावण तयार करावे, ते बुडवावेत आणि त्यानंतर लगेच लागवडीसाठी वापरावेत. अशा प्रकारे उत्तम अशी जैविक बेने प्रक्रिया करूनच लागवड करावी.
1: खरे म्हणजे रासायनिक प्रक्रियेमुळे आणि जैविक प्रक्रियेमुळे आपल्याला सुरुवातीलाच कीड आणि बुरशीपासून चांगला बचाव देखील या माध्यमातून मिळू शकतो आणि त्याच माध्यमातून आपल्या पिकाला ताकद देखील या माध्यमातून मिळते.
0: हा मॅम, निश्चितच निश्चितच.
1: आणि कंदमाशी आणि बुरशी नियंत्रणाची ही सोपी पद्धत देखील जी आता तुम्ही सांगितली ती शेतकरी बांधवांसाठी नक्कीच वरदान देखील ठरू शकेल.
0: हा मॅम, निश्चितच.
1: बरे सर, आता आपल्याला हळदीचे कंद आणि फण्या चांगल्या पोसण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत देखील शेतकरी बांधवांनी कशी करणं गरजेची आहे आणि सुरुवात कुठून करावी, शेणखताची मात्रा देखील कशी त्यांनी द्यायला हवी?
0: मॅडम, हळदीचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची मशागत हाच त्याचा मूलभूत पाया आहे.
1: बर.
0: सर्वात आधी शेतीत सर्वप्रथम ट्रॅक्टरने नांगरणी करावी. शेतकरी बंधूंनो, पहिली नांगरटी ही किमान 18 ते 22 cm खोलीची असावी. जर वेळ उपलब्ध असेल तर दुसरी आडवी नांगरटी करावी आणि त्यानंतर कोळवाच्या पाळ्या मारून ढेकळे फोडून जमीन अगदी भुसभुशीत करावी आणि शेतातील काडी कचरा वेचून शेत एकदम स्वच्छ करावे. ह्या काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या मशागत करताना आणि शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक बाळगाव्यात. शेतकरी बंधूंनो, शेवटच्या कोळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी 30 ते 40 टन खत म्हणजे अर्थात शेणखत टाकावे आणि ते योग्य प्रकारे मिक्स करून घ्यावे. जर तुमच्याकडे शेणखत उपलब्ध नसेल तर शेतकरी बंधूंनो गांडूळ खत पण तुम्ही वापरू शकता. त्याचे हेक्टरी प्रमाण 3 ते 5 टन प्रति हेक्टरी एवढे आहे.
1: पण आता शेणखतासोबत इतर काही आपल्याला त्यामध्ये मिसळावं लागतं का?
0: नक्कीच मॅडम, शेणखत शेतात टाकण्यापूर्वी त्याचा सावलीत योग्य प्रकारे ढीक करावा. तुमच्याकडे ट्रायकोडर्मा, मेटारायझिम सारखे जैविक घटक उपलब्ध असतील तर ते योग्य प्रकारे मिक्स करावेत. सोबतच जर कंपोस्ट खत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, जेणेकरून जमिनीची सुपीकताही वाढते. हळदीमध्ये कधीही मळीचा वापर करू नये, ज्यामुळे जमिनीत हानिकारक बुरशी वाढते आणि पुढे जाऊन हळद कंद कुदीचा प्रादुर्भाव वाढतो.
1: अच्छा, म्हणजे ही गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हवी.
0: हा मॅम.
1: बर सर, हळद लागवडीसाठी आपली जमीन तयार झाली, मग हळद लागवडीच्या शास्त्रीय पद्धती देखील आहेत आणि त्या देखील शेतकरी बांधवांना माहीत असणं गरजेचं आहे, तर त्या पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: हळद लागवडीसाठी प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. एक म्हणजे सरीवरंबा पद्धत आणि दुसरी म्हणजे रुंदवरंबा पद्धत. त्यापैकी शेतकरी बंधूंनो, आपण सर्वप्रथम सरीवरंबा पद्धत याबद्दल जाणून घेऊ. सरीवरंबा पद्धत ही प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांकडं पाट पाण्याची सोय आहे त्यासाठी सोयीस्कर ठरते. यात प्रामुख्याने 75 ते 90 cm अंतरावर सऱ्या पाडून लागवड करावी लागते. वरंब्याच्या अर्ध्या उंचीवर 30 cm अंतरावर जेठे गड्ड्याची लागवड केली जाते.
1: अच्छा.
0: या पारंपरिक पद्धत असल्यामुळे उत्पादन थोडेफार कमी येते आणि पाटपाण्यामुळे कंदावरची माती वाहून जाते आणि सरीमध्ये पाणी साचल्याने कंद कुचीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे येणारे उत्पादन थोडेफार कमी होऊ शकते मॅडम. यावर एक दुसरी शास्त्रीय पद्धत आहे आणि ती अतिशय उत्तम आहे, ती म्हणजे रुंदवरंबा पद्धत. त्याला इंग्लिशमध्ये आपण ब्रॉडबेड फरो म्हणतो. जर तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल तर ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे, कारण या पद्धतीने जर लागवड केली तर शेतकरी बंधूंनो काढणीसाठी यांत्रिकीकरण सोपे जाते. आता ही रुंदवरंबा पद्धत करण्यासाठी मॅडम काही पद्धत आहे एक शास्त्रीय. यासाठी साधारणपणे 4 फूट अर्थातच 120 cm अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात आणि 60 ते 75 cm माथा असलेले गादी वाफे तयार करावेत. या गादी वाफ्यावर 30 by 30 cm अंतराने 2 ओळी आखाव्यात आणि 2 कंदातील अंतर 22.5 ते 30 cm एवढे ठेवावे. आणि शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर सर्व खत व्यवस्थापन हे सेंद्रिय स्रोतांनीच करावे आणि रासायनिक करत असाल तर सेंद्रिय स्रोत आणि रासायनिक स्रोत वापरू शकतात. शेतकरी बंधूंनो, जर आपण रुंदवरंबा पद्धत वापरली तर याचे काही फायदे आहेत. पहिला म्हणजे जास्त पाऊस झाला तर जास्तीचे पाणी सऱ्यांमधून वाहून जाते, कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. दुसरा म्हणजे जमीन भुसभुशीत राहिल्याने हळदीचे गड्डे खूप छान पोसतात, वाढ होते, पाणी आणि खतांचीही सुद्धा भरघोस बचत होते.
1: सर, आता सध्याच्या वातावरणाचा जर विचार आपण केला, एल निनोची पार्श्वभूमी देखील आहे, तर त्याच दृष्टिकोनातून वाढती उष्णता बघता बेने उपलब्धतेविषयी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही हळदीची रोपे देखील आपण तयार करू शकतो का?
0: शेतकरी बंधूंनो, सध्याचा उन्हाचा कडाका आणि हवामानाचा लहरीपणा पाहता हळद लागवड करताना कंद कुजणे, उगवण न होणे अशा अनेक समस्या येतात. पण आता काळजी करायचे थोडेसेही कारण नाही, कारण हळदीचे थेट कंद न लावता नर्सरीमध्ये रोपे तयार करणे आणि ते रोपे तयार करून जेव्हा आपलं शेत लागवडी योग्य होईल तेव्हा ते स्थलांतरित करणे याचं एक भन्नाट तंत्रज्ञान आलेलं आहे. हे रोपे तयार करण्यासाठी प्रोट्रे पद्धत आहे. प्रोट्रे म्हणजे प्लास्टिकचा एक विशेष ट्रे असतो ज्यामध्ये 50, 72, 98, 104 असे छोटे छोटे कप्पे असतात. आपण कंदाचा एक एक डोळा कापून प्रत्येक कप्प्यात लावतो, ज्यामध्ये प्रत्येक रोप स्वतंत्र आणि अतिशय निरोगी वाढते. या पद्धतीने

0: रोपे जर तयार केली आपण ती जर शेतीसाठी वापरली तर आपली बेण्याचे जवळपास 25% बचत होते.
1: अरे वा छान. या पद्धतीने रोपे तयार करण्याची नेमकी सोपी पद्धत काय आहे आणि ती आपल्याला टप्प्याटप्प्याने सांगता येईल का?
0: सर्वप्रथम निवडलेले जे काही निरोगी कंद आहेत त्यांना आपल्याला बेणे प्रक्रिया करावी लागते. आधीच आपण सविस्तर चर्चा केलेली आहे की विविध प्रकारचे रासायनिक बेणे प्रक्रिया आणि जैविक बेणे प्रक्रिया. रासायनिक बेणे प्रक्रिया केल्यानंतर जैविक बेणे प्रक्रियामध्ये 2 दिवसाचा गॅप ठेवून जैविक बेणे प्रक्रिया करू शकतो. आणि जर रासायनिक शेती करत असाल तर शेतकरी बंधूंनो रासायनिक बेणे प्रक्रिया केली तरी चालेल. पण शेतकरी बंधूंनो जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर फक्त ना फक्त जैविक बेणे प्रक्रियाच करावी. प्रक्रिया झाल्यानंतर निरोगी कंदांचे एक एक कळी अर्थात एक एक डोळा असे तुकडे कापून घ्यावे लागतात आणि प्रोट्रे भरण्यासाठी 75% कोकोपीट 25% गांडूळ खत यांचे मिश्रण वापरावे लागते. यामध्ये वनस्पतीची वाढ होणारा रायझोबॅक्टेरिया किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे कोकोपीटमध्ये मिसळून घ्यावा लागतो. जर तुमच्याकडं सुडोमोनास फ्लोरोसन्स उपलब्ध असेल तर 100 ग्रॅम कोकोपीट मागे 1 ग्राम सुडोमोनास फ्लोरोसन्स मिसळावा.
1: अच्छा.
0: असे ट्रे भरून झाल्यानंतर त्यामध्ये आपला एक एक डोळा लावावा लागतो. त्यानंतर सदर ट्रे हे पॉलिथिन शीटने झाकून ठेवावे लागते आणि 7 दिवसांनी कोंब फुटू लागले की प्लास्टिक शीट काढून घ्यावी आणि ट्रे 50% सावलीत ठेवावेत. पाणी आले की 1 लिटर पाण्यात 5 ml प्रमाणे ह्युमिक ऍसिड टाकून फवारणी करावी. या लहान रोपांना पाणी देण्यासाठी झारीचा किंवा छोट्या स्प्रिंकलरचा वापर करू शकता ज्यामुळे रोपांना काही इजा होणार नाही किंवा ती कोलमडणार नाहीत. अशा प्रकारे अवघ्या 30 ते 35 दिवसात आपल्याला हळदीची रोपे शेतात लावण्यायोग्य मिळतात. जर आपण पाणी आणि उंचीनुसार याची वर्गवारी करून जर ठेवली तर आपल्याला एक समान उंचीची रोपे आपल्या हाताशी येतात. शेतकरी बंधूंनो मला इथे सांगायचे वाटते की सध्याच्या वातावरणातील लहरीपणा बघता 5-10 दिवस मागे पुढे होऊ शकतं.
1: म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण या प्रोट्रे मध्ये हळदीची रोपे बनवून ठेवू शकतो.
0: निश्चित.
1: आता याचे फायदे आपल्याला काय सांगता येतील? बरं,
0: यातला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे एकाच वेळी एकसारखी उगवण व एकसारख्या उंचीची रोपे मिळतात आणि त्यामुळे शेतात नांग्या राहत नाहीत. जे काही गॅप्स पडतात दुसऱ्या पिकांमध्ये तसे या पिकामध्ये पडू शकत नाही जर ह्या पद्धतीचा जर अवलंब केला तर. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे पावसाच्या लहरीपणावर मात होते. जर मान्सून लांबला किंवा पावसाळा लांबला किंवा खूप जास्त पाऊस झाला तरी शेडनेटमध्ये आपली रोपे सुरक्षित राहतात आणि जेव्हा पाऊस स्थिर होईल तेव्हा ती रोपे आपण शेतात लावू शकतो. तिसरा महत्वाचा फायदा, शेत तणविरहित करून आपण जर ही रोपे शेतात स्थानांतरित केली तर आपल्याला शेतावर होणारा मजुरीचा खर्च हा कमी होऊ शकतो, जेणेकरून तणव्यवस्थापन उत्तम होईल. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे उपयुक्त आणि दर्जेदार वाणांचा प्रसार करण्यासाठी ह्या पद्धतीचा प्रामुख्याने वापर होतो. मला सांगण्यात अतिशय आनंद होतो की या पद्धतीचा वापर करून माझे संशोधन केंद्र माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र गत काही वर्षांपासून विविध प्रकारची वाणे हे महाराष्ट्रात प्रसारित करत आहेत.
1: छान. निश्चितच याचा शेतकरी बंधू चांगला असा उपयोग करून ही रोपे घेऊन आपल्या हळदीची लागवड देखील करू शकतात.
0: हा मॅम.
1: बरं सर, आता हळद पिकामध्ये मातीची भरणी ही शेतकरी बांधवांनी केव्हा करावी याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन काय कराल?
0: सोप्या भाषेत सांगायचं तर 2 ओळींमधील किंवा सरींमधील माती 1.5 ते 2 इंच खणून ती हळदीच्या गड्ड्याच्या दोन्ही बाजूंनी लावणे यालाच आपण भरणी करणे म्हणतो.
1: निश्चितच.
0: हळद लागवडीनंतर ही प्रामुख्याने 2.5 ते 3 महिन्यात करावी जेव्हा वनस्पतीला 3 ते 5 पाने असतात. हळदीला मातीची भरणी करणे अत्यंत आवश्यक असते कारण याच काळात हळदीला नवीन फुटवे यायला सुरुवात होते आणि जमिनीखाली हळकुंडे सुटायला पण सुरुवात होते.
1: खरे.
0: शेतकरी बंधूंनो मातीची भरणी करताना काही महत्वपूर्ण काळजी बाळगाव्यात. हळदीचा संपूर्ण कंद मातीने नीट झाकला पाहिजे. भरणी केल्यावर जर पाऊस नाही पडला तर पिकाला हलकं पाणी द्यावं जेणेकरून आपण लावलेली माती पावसाच्या पाण्याने वाहून जाणार नाही. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे गादी वाफ्यावर जर तुम्ही हळद लावली असेल तर पॉवर टिलरचा वापर करू शकता. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनो मातीची भरणी करताना ठिबक सिंचनाचे ड्रिपर हे मातीखाली दबणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शेतकरी बंधूंनो मातीची भर देण्याने उत्पादनात लक्षणीय अशी वाढ होते. जवळपास 10 ते 15% उत्पादनात वाढ होते मॅडम. किडे आणि रोगांपासून बचाव होतो. हळकुंडाची उत्तम प्रमाणे वाढ होते. हळकुंडे पोचतात. खतांचा पुरेपूर वापर होतो. पाण्याचे सुयोग्य नियोजन लागते. मुळांची कार्यक्षमता वाढते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मातीची भर दिल्याने तणांचा बंदोबस्त सुद्धा होतो.
1: छान. भरणी केल्यानंतर अशा प्रकारचे फायदे शेतकरी बांधवांना होऊ शकतात.
0: हा मॅडम.
1: सर, आता हळद हे जमिनीच्या आत वाढणारं पीक असल्यामुळे आपल्याला या पिकाला खताची मात्रा देत असताना मातीद्वारे आपण कशा पद्धतीने द्यावे?
0: की शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम मातीचे परीक्षण केल्यासच खत व्यवस्थापन करावे. जर तुमच्याकडे सेंद्रिय शेती असेल तर खत व्यवस्थापन करताना सेंद्रिय स्रोतच वापरावेत आणि रासायनिक शेती असेल तर रासायनिक व्यवस्थापन करू शकतो. सर्वप्रथम खत व्यवस्थापन करताना प्रादेशिक शिफारशीनुसार किंवा प्रादेशिक विद्यापीठांच्या शिफारशीनुसारच खत व्यवस्थापन करावे. राज्यातील विविध कृषी विद्यापीठांनी विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासाठी नत्र स्फुरद आणि पालाशची हेक्टरी मात्रा 200

0: जसे 100 किलो प्रति हेक्टर अशी प्रसारित केलेली आहे.
1: बरोबर.
0: ह्याचा एक सोपा मूलमंत्र आहे मॅडम, लागवडीच्या वेळी किंवा लागवडीपूर्वी संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश लागवडीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावेत.
1: बरोबर.
0: आणि नत्राची मात्रा मात्र 2 समान हप्त्यात करावी. पहिला हप्ता हा 6व्या आठवड्याला द्यावा तर दुसरा हप्ता हा 12व्या आठवड्याला द्यावा. या व्यतिरिक्त जर सूक्ष्म अन्नद्रव्याची रासायनिक खत व्यवस्थापन करताना गरज असेल आणि माती परीक्षण करून जर करायचे असेल तर प्रति हेक्टरी 5 किलो फेरस सल्फेट आणि 5 किलो झिंक सल्फेट देणे अत्यंत फायदेशीर ठरते, ज्यामुळे हळदीची पाने पिवळी पडत नाहीत आणि कंद मजबूत होतात.
1: अच्छा, आजकाल हळदीला बऱ्याच ठिकाणी ठिबक सिंचनातून खते देतात की ज्याला आपण फर्टिकेशन म्हणतो, तर हे फर्टिकेशन कधी सुरू करायला हवं आणि त्यात कोणत्या खतांचा वापर करायला हवा?
0: अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात मॅडम. सोप्या भाषेत सांगायचं तर 100% विरघळणारी विद्राव्य खते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून थेट मातीमध्ये वनस्पतीच्या मुळांजवळ खते देणे म्हणजेच फर्टिकेशन होय. यामध्ये युरिया, फॉस्फरिक ऍसिड आणि पांढरे पोटॅश याचा प्रामुख्याने वापर करावा. मराठवाड्यासाठी व विदर्भासाठी ठिबक सिंचनाद्वारे 160:80:80 नत्र जसे स्फुरद जसे पालाश अनुक्रमे किलो प्रति हेक्टरची शिफारस आहे. आणि त्यासोबतच पर्यायी सिंचन 1 दिवस आड 80% बाष्पीभवनाच्या खोलीवर द्यावे. या शिफारशीनुसार नत्र खत मात्रेचे 6 हप्ते करावेत, त्यापैकी पहिले 5 समान हप्ते 28 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावेत तर 6वा हप्ता 20 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावा. शेतकरी बंधून स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी 40 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावेत आणि उरलेला स्फुरद आणि पालाश हा लागवडीनंतर 60 व 120 दिवसांनी 20 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावा. शेतकरी बंधून हळद हे अन्नद्रव्यांना भरघोस प्रतिसाद देणारे पीक आहे. या पिकामध्ये फर्टिकेशन तंत्रज्ञानाचा जर अवलंब केल्यास शेतकऱ्यांना खूप काही फायदे होतात. अन्नद्रव्यांची थेट आणि सुलभ उपलब्धता होते, खतांची कार्यक्षमता वाढते, वनस्पतींची एक समान वाढ होते, कंदांची योग्य प्रकारे वाढ होते, जमिनीची सुपीकता वाढते आणि मजुरांवरील होणारा खर्चही वाचतो.
1: छान, म्हणजे भरपूर असे फायदे आपल्याला म्हणावे लागतील.
0: हा मॅम.
1: हळद या पिकाला आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं की जेणेकरून पाण्याचा काटकसरीने वापर देखील शेतकरी बंधूंनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे?
0: हळदीला पाणी देताना 3 सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. जमिनीचा प्रकार, पिकाची अवस्था, चालू असलेला हंगाम. हळदीला पाणी देताना एक गोष्ट आमूलाग्रपणे लक्षात ठेवायची की हळदीला पाणी खूप कमीही द्यायचं नाही आणि खूप जास्तही द्यायचं नाही, एकदम योग्य प्रमाणात द्यायचं, जेणेकरून कंदाला सड लागत नाही आणि कमी पाण्यामुळे उत्पादनात घटही होत नाही.
1: निश्चितच.
0: शेतकरी बंधूंनो, आता पाणी व्यवस्थापन करताना हळद लागवडीपूर्वी गादी वाफे चांगल्या प्रकारे भिजवून ठेवावेत. हळद लागवडीनंतर 1 आंबोणीचे पाणी द्यावे. त्यानंतर हळदीला पाणी व्यवस्थापन करण्यासाठी 8-10 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या देणं सुरुवात करावी. हळदीला पाणी जर व्हरायटी किंवा वान हे 9 महिन्यापर्यंत असेल तर हळदीला पाणी हे 7व्या महिन्यापर्यंत द्यावं. 7व्या महिन्यात पाणी देण्याचे प्रमाण कमी कमी करावे आणि 8व्या महिन्यात पूर्णपणे थांबवावे. जर हळदीचा निवडलेला वान लक्षात ठेवून शेवटच्या महिन्यात काढणीच्या पूर्वी आपण पाणी देणे 15-30 दिवसात थांबवावे, जेणेकरून पानामधील अन्नरस कंदात उतरतो, ज्यामुळे हळकुंडाला चांगले वजन मिळते आणि त्यामुळे दर्जेदार अशी वाढ होते. शेतकरी बंधूंनो, उत्तम प्रकारे पाणी व्यवस्थापन झाल्यास काढणीच्या शेवटच्या महिन्यात आपण पाण्याला पूर्णपणे देणं बंद करावं आणि त्यानंतर हळद काढणी करावी. हळदीचे उत्पादन हे आपण कोणते वान लावले यावर अवलंबून असते, पण एक साधारण जर अंदाज बघितला तर एकरी साधारणपणे 150-200 क्विंटल प्रति एकर एवढ्या ओल्या हळदीचे उत्पादन मिळते आणि जर प्रक्रिया केली तर 1 एकरातून साधारणपणे 30-40 क्विंटल वाळलेल्या अर्थात सुक्या हळदीचे उत्पादन मिळते.
1: म्हणजे पाण्याचा काटकसरीने वापर करणं देखील खूप महत्वाचं आहे.
0: अतिशय महत्वाचं आहे.
1: तर शेवटी जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश तुम्ही द्याल?
0: हळद हे भारताचं सध्याचं महत्वाचं मसाला पीक आहे. जगातील मागणी, देशातील मागणी पाहता हळदीचं सुयोग्य व्यवस्थापन करणं, सर्व मूलभूत घटकांचं अतिशय काटकसरीने व्यवस्थापन करणं आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण शेतकरी बंधूंनो, हळदीला पिवळं सोनं म्हणलं तरी चालेल, होईल तेवढं प्रत्येक घटकाचा शास्त्रीय पद्धतीने जर तुम्ही वापर केलात, जशी आपण आज सविस्तर चर्चा केली, तर त्याचा निश्चितच फायदा होईल आणि भरघोस उत्पादन मिळेल. शेतकरी बंधूंनो, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्र हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत शेतीत सुवर्ण क्रांती घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सेवार्थ सदैव तयार आहे. सर्व शेतकरी बांधवांना आगामी हळद हंगामासाठी माझ्याकडून आणि माझ्या संशोधन केंद्राकडून हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद सर. जाता जाता जो महत्वाचा संदेश देखील तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे आणि आजच्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून खूप उपयुक्त अशी माहिती देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली. मंडळी, जेव्हा आपण पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपण देतो तर त्यावेळी भरघोस असं उत्पादन आणि नफा मिळवणं आपल्याला सहज शक्य होतं आणि हळद शेतीची ही नवी दिशा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना भरपूर असा नफा या माध्यमातून देऊन जाईल, यात काही शंका नाही. तर सर, आपण आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली त्याबद्दल

शेतकरी बंधूंनो, आताच आपण हळद शेतीची नवी दिशा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भरघोस उत्पादन याविषयी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वसमत यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, आता कार्यक्रमात आनंद घेऊया या गीताचा.

मंडळी याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं. सूर्योदय होणारच आहे, करूया प्रतीक्षा थोडी.
1: संधी मिळाली फक्त एकदा, वाढूया जीवनातील गोडी.
0: आपल्याला जगायचं आहे गोड गोजिऱ्या बाळासाठी,
1: आई वडील पत्नी भाऊ आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी.
0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त

0: नए जमाने की नई तस्वीर। अब छत पर लगे टीवी एंटेना को कहो गुड बाय सदा के लिए। समय के साथ बदलें, आगे बढ़ें। ले आएं आज ही दूरदर्शन का डीडी फ्री डिश। इसमें हैं आपके पसंदीदा 100 से ज्यादा टीवी चैनल्स। इसके अलावा 51 एजुकेशनल यानी पढ़ाई लिखाई वाले चैनल्स और 48 रेडियो चैनल्स। और तो और सेट टॉप बॉक्स लगवाने के बाद कोई खर्चा नहीं, बिल्कुल नहीं। डिजिटल क्रांति की ओर एक कदम और आपका डीडी फ्री डिश।
1: हेलो डॉक्टर, श्रोते हो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाइव हेलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हेलो डॉक्टर या लाइव फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे एलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर। तर श्रोते हो गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।
2: येतनी पायावरती फुलदाणी बघितली का माझ्याकडे बघते आणि हसायला लागली। दात काढू नको उगच।
3: बघ रश्मी, मी म्हणाले होते ना
4: अगं बाई
3: विचित्रासारखा वागतोय म्हणून। टिपवायावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून।
4: अगो बाई
5: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की ऐका कौटुंबिक श्रोतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात।

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची

0: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाजकार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न

उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणा आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत असे आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट केमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडात टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट केमधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR काँगोशी होईल. भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्धजहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ.

आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: लोकसंगीत या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी.
1: जे जे कारण

पण ठाण्याला पकडून नेलेल्या ग्रस्ताला तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय मग पाटील, बंड उभारताय काय? न्हावी बिचार भांबावून गेलो होतो, मला इथं साहेबांनी का पकडून आणलं? पुन्हा तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे, काय नाना पाटील, बंड उभारताय काय? नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडताच न्हावी जे खाली मान घालून भोवत ते आत उभारायलं आणि त्या न्हाव्याला हसू आवरणा तो उत्तर काय देत आहे? साहेब, साहेब,

पटलांनी पाहिलं की अधिकारी मला पकडण्यासाठी मला हुडकत आहेत आणि समोरनं हा अधिकारी येत आहे. नाना पाटील पळून नाही गेले, उठून उभे राहिले.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पोवाडा ऐकला. गायला होता शाहीर सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: कुंदा मायबळ यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मीनाक्षी विश्वास यांचं गायन ऐकलं, राग होता शुद्ध कल्याण. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

0: रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग पहिला. लेखक विनायक पाटील. संगीत बाळ नाईक. पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर. सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया तर नभोनाट्य माणसा आधी माणूस हो.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे नभोनाट्य.

मंडळी हो, असं म्हणतात की 10 लाख वर्षापूर्वी माणसानं चालायला सुरुवात केली. 10 लाख वर्षापासून माणूस चालतोच आहे. चराती चरता भगा या वचनाप्रमाणे चालत चालत आपलं भाग्य उजाळत माणूस एवढा चालला की शेवटी त्याने चंद्र लोकावर आपलं पाऊल रोवलं. विज्ञानाचे पंख लावून माणसानं घेतलेली ही उत्तुंग झेप अद्वितीय तशी देदीप्यमान आहे हे सत्यच आहे. पण त्याचबरोबर माणसा माणसांच्या मनातील क्षुद्र भावना अजूनही लोप पावलेल्या नाहीत हे देखील तितकं सत्य आहे. आणि म्हणूनच माणसा माणसातील सुष्ट आणि दुष्ट बुद्धीचा संघर्ष अजूनही अव्याहतपणाने धगधगत आहे. आणि या संघर्षाचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ती लालसा. माणसाच्या मनात अनादिकालापासून निर्माण झालेली दुष्ट लालसा संपत्ती स्त्री आणि सत्ता या उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी निर्माण झालेली आसुरी अविनाशी लालसा. अशाच वखवकलेल्या लालसेतून आकारात आलेली एक कथा आम्ही या आख्यानाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. आख्यानाचं नाव आहे मानसा आधी माणूस हो.

0: शेवटी
1: काय आवा अजून धंद्याला कशी काय सुरुवात केली नाही?
0: त्याला काही येळ लागतोय होय. अरे समजी तयारी तर झालेली आहे. आता फक्त देवाचं नामस्मरण केलं की झाला आपला धंदा सुरू.
1: कर बाबा लवकर सुरू कर. बर येतो मी.
0: बर कसे देवा पांडुरंगा इठला परमेश्वरा.
2: शंक्रिया युवक आबा तिकडेच आहे. देवाचं नामस्मरण करतोय.
3: त्याच्या उपरात धंद्याला सुरुवात करील तू.
4: भरम्या चल त्याच्या अगोदर त्याला काय काय हवं.
3: वय वय चल
4: भरम्या. आता हाक मार.
3: आता मार तू. आबा
4: तसा ओ नाही देणार तू. हो बाजूला आबा.
0: कोण तुम्ही? म्हणजे कमाल आहे. भवानीच्या टायमाला चांगलं देवाचं नामस्मरण केलं तर समोर साक्षात साईतान उभी.
4: काय बोलतस हे म्हाताऱ्या?
0: नाही म्हणजे आपलं एक उदाहरण दिलं.
4: आवापणा करू नकोस सांगून ठेवतोय.
0: अरे हाड हाड हाड हाड. अरे पिपळाचं झाड आहे ते. अरे हाड.
4: काय म्हणला?
0: कुत्र हो नको तिथं तांगाडवर करते. त्याला पिपळाचं झाड बी समजेना.
3: आबा ओळखतोस ना बा आम्हाला.
0: आता तुम्हाला कोण ओळखणार नाही बाबा. गावातलं शेंबड पोर मी तुम्हाला ओळखते. मग मी कसा काय ओळखणार नाही. हा पण कुणाचं नाव काय आहे हे बाकी मला बराबर सांगता येणार नाही.
3: माझं नाव भरम्या.
2: माझाही स्नेहा.
4: आणि मला शंक्र्या म्हणत्या.
0: अरे वा वा. म्हणजे साक्षात बर्मा विष्णू महेशाचं तिरकुटच आज सकाळच्या रामपारी आम्हाला दर्शन द्यायला अवतरण झालं म्हणायचं. बोला काय काम काढले या?
3: आम्ही सरपंच साहेबांचा सांगावा घेऊन आलो या.
0: सरपंच साहेबांचा सांगावा? आणि मला?
2: परवा त्यांच्या शेताच्या कामाला सुरुवात होणार आहे.
3: तवा सरपंच साहेबाने तुला इतराय पाठवलंय.
4: तुझ्या वाडीतली माणसं कामासाठी येणार आहेत का नाही?
0: अरे काय येणार नाहीत वाडीतली माणसं कामासाठी.

0: काम प्रत्येकाला पाहिजे बाबा, त्याशिवाय काही पोट जाळणार आहे?
1: मग या म्हणाव पर्वताला डायरेक्ट शेतावरती,
2: आणि ते बी पहिल्या कोंब्याला,
0: आणि घरला कव जायचं म्हणतो
3: पडल्या उपा समजलं? चला रे चला,
0: अनु हो राज हो, इकडे या इकडे या, अन रोजाच काय?
1: रोजाच
0: वय वय रोजाच, रोज काय देणार?
3: रोज काय देणार म्हणजे
1: गेल्या वर्षाला दिला होता त्यो,
0: म्हणजे दर साल दर वर्षा प्रमाण या वर्षी मी प्रत्येक माणशी 3 रुपये रोज,
2: आणि एक टाइमच भोजन,
0: म्हणजे एक अक्की भाकरी आणि चिमूट भरती काय? नाही जमणार, 3 रुपये रोजात सरपंचाचं काम वाडीतल्या माणसाला अजिबात जमणार नाही. अरे म्हणजे माणसाच्या मेहनतीला काही किंमत आहे का नाही?
3: म्हणजे काय म्हणतोयस काय तू?
0: हे मी म्हणतोय असं नव, वाडीतल्या समजा माणसाने तसं ठरवले, अरे 3 रुपये रोजात कसं काय भागावं माणसाचं? घर संसार काय आहे का नाही?
1: मग त्याला सरपंचाने काय करायचं?
0: फक्कास तर रोज वाढवायचा.
3: बर मिया, आता कशा पाहिजे त्याची एवढी मेहनतवारी कराय हवी? त्याला म्हणावं गावात राहायचं असल तर सरपंच साहेबाच्या हुकमाप्रमाणे मिळेल ती मजूर घेऊन मुकाट्याने काम करायव, नाहीतर परिणाम वाईट होईल. चला र.
0: अरे म्हणजे
1: अरे हो आबा, ज्या टायमाला तुझ्या वाडीतली माणसं कामावर येतील ना तेव्हा त्या टायमाला तुझ्या नातीला
2: शेवताला शेवताला
1: हा हा शेवताला मी कामावर पाठवून दे.
0: हे बिगार पांघरुणीच्या, आता जातोच गुमान की तुझं माकाड आड खिळखिळ करून टाकू.
2: चल
0: अरे जा. अरे जा जा ये मूड दाडा. अरे म्हणजे पोरीचं आईबाप हयात नाही म्हणून पोर काय उपाशी मरते सरपंचाच्या शेतात कामाला पाठवाया? अरे तीन दांबड्या, पुण्यांदा ये कधी शेवताला कामावर बोलवाया, नाही तुझं टकुरं आणलं तर नाव सांगणार नाही अवलादीच.
4: आबा अरे आबा.
0: कोण? नाना शिंदा का? वय वय नाना शिंदा. अरे शिंदा ये ये ये. अरे कवा आलास मग महिवार? ना
4: हे आत्ताच येतो नव.
0: अरे राहणार होतास नव? महिना दोन महिने
4: लय कटाळा आला बघ म्हणायचं.
0: म्हणून काय झालंय म्हाताऱ्या?
4: अरे तिथं मला माझ्या म्हाताऱ्या बायकोची
0: सारखी आठवण यायला लागली
4: अंगे अशी, म्हणून तर आलोय. आणि आबा येताना तुझा एक पाहुणा बी घेऊन आलोय संगती.
0: माझा पाहुणा?
4: हा आता नाही ओळखणार त्याला तू, लहानपणी बघितलं होतस न त्याला तू?
0: लहानपणी बघितला होता? अरे पण कोण?
4: आपल्या रामा जगदाळ्याचं नातू.
0: हा म्हणजे आपला तो रोंग्या बाळा?
4: हा बा, आता काय बिशात लागून राहिली त्याला रोंग्या बाळा म्हणायची? अरे आता ते लहानपणी तर लुकड पोर राहिलेलं नाही, आणि झालोय बी कसं एखाद्या मरदवाने रामाने मुद्दाम भेटाय पाठवले तुला.
0: मला भेटाय? आणि ते कसं भाई?
4: बस काय आबा, रामा संगती केलेला वायदा विसरलास का?
0: रामा संगती केलेला वायदा?
4: तू तर अगदीच ध्यान भ्रष्ट झालेला दिसतोय. अरे ज्या टायमाला रामाला नातू झाला का त्या टायमाला रामाच्या नातवाला म्हणजेच आपल्या रोंग्या बाळाला हातात घेऊन तू बोलला नव्हतास का?
0: रामा जर का मला पहिली नात झालीस तर तुझ्या या पहिल्या नातवाला दिलीस
4: अंगाशी.
0: अरे पण त्याला आता किती वर्ष झाली?
4: पण रामा अजून आपल्या जबानीला पक्का राहिलाय नव.
0: पण त्याने अजून आपल्या शेवताला कुठं बघितलंय?
4: अरे शेवता बाबत म्या त्यांना समजावून सांगितलं. तू बघ तू बघ, बाळा आलास बाळा, हे बघ आबा.
5: आबा नमस्कार करतो आबा.
0: अरे हो हो बाळा, एवढं वाकून पायाला हात लावून तो कशा बाई नमस्कार करायावा?
5: असं कसं होईल, काही झालं तरी वडीलकीचा मान ठेवायला नको.
0: अरे वार वा बाळा.
5: हा हा आबा, नुसता बाळा नव्हे
0: मग
5: तुमचा रोंग्या बाळा.
0: अरे वार वा माझ्या रोंग्या बाळा.
5: आता कस जरा बरं वाटलं
4: काय आबा? पास
0: एकदम पास.
5: एकदम पास म्हणजे?
4: अरे म्हणजे नवरा मुलगा एकदम फास.
5: हो पण शिंदा बाबा.
4: बाळा तू काय बी बोलू नकस. तवा बाबा तू असं कर, ह्याला घेऊन घरला जा आणि नवरी मुलगी दाखव. ऐकलं का बाबा? नवरी मुलीला बी नवरा मुलगा दाखव. आणि एकदा का नवऱ्याला नवरी पास झाली, नवरीला नवरा पास झाला की होऊन जाऊ दे एकदम धूमधडाक्यात.
0: वय वय हे बाकी एकदम बरोबर आहे.

0: طيب
1: कौन है
0: रामी बर्म्या
2: इसने
0: शंकर्या
1: काय झाले मजीत कशा पैखा चाकला
0: नाही म्हणजे आम्हाला इचराय गेल तू नव
2: वाडीतली माणसं कामाला येणार आहेत का नाही म्हणून विचारतोय
0: ते सांगायला आलोय
1: अरे पण ते सांगा काय असा रंगाचा बेरंग करायचा
0: नाही म्हणजे आबा लई म्हणजे लईचं आगाऊपण बोलला आमच्या सांगाती
3: तुमच्या बद्दल कायच्या वाईस बोलला त्यो
1: इतका माजोरा झालाय त्यो
0: वय तर
1: आणखीन काय काय म्हणत होता
3: 3 रुपये रोजात वाडीतली माणसं कामावर येणार नाहीत म्हणून
1: मग रोज किती मागत्यात
3: 6 रुपये रोज
0: आणि एक टायमचं जेवण
1: ठेवलंय त्याच्या बाण
2: त्याच्या बिगर कुणी भी कामावर येणार नाहीत म्हणतोय
1: अस शंकर्या
3: जी
1: माझी बंदुकान
3: आत्ता आणतो
1: बर्म्या
0: हा जी
1: आबाच्या माजोरपणाचा हिसका त्याला दावायलाच पाहिजे
3: साहेब ही बंदूक
1: आता चला
2: पण ह्या टाइमला कुठं काय होणार त्यो
1: अरे कुठं का असना पातळात गेलेला असला तरी देखील उकरून काढू त्याला चला रे
0: चला चला
4: शेवंता ए शेवंता शेवंता अगे ए शेवंता अरे कुठं गेली ही पाण्याला तर गेली नाही वय वय पाण्यालाच गेली असणार अरे हिला किती येळेला समजावून सांगितलं अशा या तिन्हीसांच्या येळेला कधी हिरीवर पाण्याला जाऊ नकस म्हणून शेवंता अगे ए शेवंता
5: आबा आबा
4: शेवंता
5: आबा
4: शेवंता अशी काय रडतेस कशा पायी अगं पाण्याला गेली होतीस का मग असं रडाया काय झालं
5: आबा
4: अरे शेवंता तुझी घागर कुठे आहे
5: घागर घागर तिथंच टाकून आलंय मी
4: घागर तिथंच टाकून आली अगं पण का कशा पायी
5: बाटली होती आबा घागर बाटली होती
4: घागर बाटली होती म्हणजे
5: आबा
4: अशी काय करते हे शेवंता काय झालं पुरी
5: माझं नशीब फुटलं आबा माझं नशीब फुटलं
4: नशीब फुटलं म्हणजे सांग सांग पोरी अगं सांगितल्याशिवाय कसं समजावं माणसानं
5: कसं सांगू आबा कोणत्या तोंडानं सांगू
6: आणि एका उन्मत्त मग्रूर सत्ता दांडग्याच्या पाप वासनेला बळी पडला तो एका असहाय अश्राप हरिणाचा त्या दुर्दैवी तिने सांजेच्या वेळेस उद्ध्वस्त उद्ध्वस्त होऊन गेलं पहाटेपूर्वी उमळणार एक गोड स्वप्न उद्ध्वस्त उद्ध्वस्त होऊन गेलं एका कोवळ्या अजाण मुलीच्या अंतःकरणातील सोनेरी भाव विश्व
4: देवा अरे साता जन्माचा वैरी देखील साधणार नाही असा कोणत्या जन्मीचा दावा साधलास चांडाळा अरे मी अशुद्ध होऊन तुझी पूजा करावी म्हणूनच ना माझ्या आंघोळीसाठी पाणी आणाया ती हिरीवर गेली होती अरे त्याच हिरीच्या पाण्यानं माझ्या पोरीच्या अब्रूची लागणार धुयाला तुझ्या मनाला जरा बी चरम कशी वाटली नाही देवा इतका कसा रे तू निष्ठूर निष्ठूर झालास
5: आबा माझं काही चुकलं का
4: नाही नाही पोरी तुझं काय बी चुकलेलं नाही तसंच माझं माझं बी काही चुकलेलं नाही चुकल्यानं चुकल्यानं असल तर ते आपल्या दुबळेपणाचं

0: चुकल्यानं चुकल्याला असल तर ते आपल्या दुबळेपणामुळे शिरजोर झालेल्या त्या त्या सैतानाचं, आणि चुकल्यालं चुकल्याला असल तर त्या सैतानाचा माजोरीपणा उघड्या डोळ्यांनी बघत बसणाऱ्या या देवाचं।
1: काय बोलतेस का हे आबा?
0: मग का म्हणून त्यांनी आपली अशी वाताहत करून टाकावी? अगं समजा ईश्वराचा कर्ता कर्विता त्योच आहे नव, मग ईश्वराच्या त्या कर्त्या कर्वित्यानं सरपंचाच्या काळजात पापाचा वनवा का पेटवावा? आणि त्या पापाच्या वनव्यात चारी अंगानं जळून खाक होणाऱ्या माझ्या पोवळ्या फुलाला त्यानं का वाचवलं नाही? त्यानं का तारलं नाही?
2: आबा, दगडाचा देव दगडाची नाव, ती काय दगड तरू जाणे?
0: बारे पांडुरंगा, कायम या करावे कोठे बजावे तुझं विणं अम्मा आहे तरी कोण, तू तर झालासी पाषाण पाषाण।

0: व्यासी पाषाण।
1: बाळा, मी सगळं सगळं ऐकलंय आबा, सगळं सगळं ऐकलंय। खरं ते सांगतो आबा, माझ्यावर विश्वास ठेव। घडलेली घटना किती वाईट ओंगळ केळसवाणी असली तरी मी माझ्या निश्चयापासून एक पावलंही मागे जाणार नाही।
2: खरं सांगतोयस तू हे बाळा?
1: हा हा आबा, जबान तुझ्या दोस्ताच्या रामा जगदाळ्याच्या नातवाची आहे।
2: अरे पण बाळा।
1: हा हा आबा, आता मुकाट राहून चालणार नाही। समर्थ माणूस किती मोठ्या वकुबात असला तरी त्याला जाब हा विचारायलाच हवा।
2: जाब विचारे? त्याला त्याला जाब विचाराय?
3: वै वै, त्याला जाब विचाराय हवा।
2: बाळा, त्याला जाब विचाराय हवा।
4: जाब विचाराय हवा।
5: जाब विचाराय हवा।
1: किती दिवस सहन करणार हा अन्याय, हा अत्याचार? किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघत बसणार आया बहिणींच्या अब्रूवरील सत्ता दांडग्यांचे अमानुष बलात्कार? त्यापेक्षा मी म्हणतो त्यापेक्षा चूड लावून पेटवून का टाकीत नाही हे भंगार लाजिरवाण जीन? निदान त्याच्या प्रकाशात तरी मार्ग दिसेल इतरांना, ताचा रोवून प्रतिकार करण्याचा, कफन मस्तकाला बांधून लढण्याचा, लढता लढता मरण्याचा, मरता मरता मारण्याचा।

0: आपली झोपडी जळाली आबा, आपली झोपडी जळाली,
1: झोपडी जळाली। काय सांगतेस काय पोरी तू?
0: होय आबा, शिंदी नाजी घरला जाऊन परत येते म्हणून निघून गेली, तेवढ्या झोपडीनं मागल्या बाजूनं पेट घेतला।
1: अगं पण पेट कसा काय घेतला?
2: झोपडी जळाली कशी
0: कुणास ठाऊ।
2: चला रे आग इजवाय, चला
1: चला रे आग इजवाय, चला चला चला। अरे बाबू ते पाहिलं का?
2: कोण?
1: परम्या,
3: इसनिया,
1: शंक्र्या, सरपंचाची माणसं।
4: सरपंचाची माणसं?
1: होय होय, हीच ती सरपंचाची भाडोत्री कुत्री। शेवंता तू थांब इथंच, मी आलो।
0: नगन गाबा, त्यांच्या पाशी बंदूक आहे।
4: बंदूक असली म्हणून काय झालं? त्यांना काय तसं जाऊ द्यायचं?
2: बाळा
4: सोडा सोडा शिंदा बाबा, मला जाऊ द्या।
2: नग नग बाळा, अगोदरच आग पेटलेली आहे, त्याच्यात त्याल होतो नग।
4: अहो पण मी,
2: अरे तू एकटक कुठं कुठं पुरा पडणार आहेस?
4: अहो म्हणून काय त्यांना तसं जाऊ द्यायचं?
2: नग नग पोरा, उगा डोसक्यात राग घालून घेऊ नगस। आबा लगे घरला जा, मी पण चलतो। आबा चलतो, म्या
1: उपजले विटाळी, मेले ते विटा।

0: आणि राहिले विटाळी तेही जाती तेही जाती।
1: अरे रे कसल्या काळजाची माणसं आहे ती।
0: लाय लाय त्याला जाम इचारा आहे आवा बाळा, जाम इचारा आहे आवा। शेवंता चलतो मी।
2: कुठे चालला साबा?
0: सरपंचाच्या वाड्यावर।
2: एकलाच?
0: वय वय एकलाच।
1: थांब बाबा मी येतो तुझ्या बरोबर।
0: शपथ आहे माझी, येऊ नकस माझ्या संगात। शेवंताला घे, घरला जा, इजवता आलीच तर आग इजवायचा प्रयत्न कर। मी जातो, बरं वाईट होईल ते माझं एकल्या एकल्याच होऊ दे। उगा दोघा दोघांचा बळी जाया नगर।
2: बाबा
0: बाळा सांभाळशील माझ्या पुरीला?
1: सांभाळी, वेळ आलीस तर जीवाची बाजी लावून सांभाळी।
0: शाबास रे माझ्या वाघा। शेवंता चलतो मी।
3: हा जी इसन्या।
4: इसन्याला वाड्याबाहेर उभा केलाय।
3: अरे शंक्रिया
4: तर तिकडच ठेवलाय आबाच्या पाळतीवर।
3: आबाच्या पाळतीवर?
4: पाळत तो ठेवणार नाही, तिथली आपली माणसं आबावर पाळत ठेवून काय काय घडत त्याला सांगणार आहेत।
3: अरे पण त्या तापट डोसक्याच्या माणसाला तिथे एकला ठेवायचा म्हणजे?
4: त्याला कडक ताकीद देऊन ठेवली आहे, ते काय सांगतील ते निस्त ऐकायचं आणि तसंच इकडे यायचं म्हणून।
3: आणि रात्रीची कामगिरी कशी काय पार पडली?
4: एकदम पावर बास। मला वाटत आबाच्या झोपडीचा जळू सांगार तेवढा शिल्लक राहिला असणार।
5: साहेब साहेब हे बघा शंकर पळत पळत इकडेच येतोय।
4: वय वय तू बघा आलाच साहेब।
3: काय झालं शंक्रिया?
4: यो आबा इकडे यायला निघाला या
3: आपल्या वाड्याकडे।
4: वय वय आपण लय म्हणजे लयच चावताय या।
3: अस म्हणजे गांडुळ्यानं शेवटी शेषाचं स्वांग धारण केलं म्हणायचं।
4: मी त्याला वाटेतला आडवा घालणार होतो पण या बर्माने इशारा देऊन ठेवला होता म्हणून मुखात राहिलो।
3: बरे झाले आता इथंच येतोय नव।
4: होय होय एवढ्यात यायला बी झाला
3: माझी बंदूक।
4: पण साहेब नकाचा कामाला कुराडीचा घाव कशा पाहिजे हवा साहेब?
5: आम्ही आहोत ना
0: सरपंच।
4: देव बघा आबा आलाच।
3: तुम्ही समधी बाजूला राहा।
0: सरपंच राम खोरा, माणसाच्या औलादीत तुझी पैदा झाले की खाणीत लोळणाऱ्या डुकराच्या?
3: आबा तोंड सांभाळून बोल।
0: अरे मग का म्हणून माझ्या सोन्यासारख्या पोरीच्या औक्षाची अशी माती माती करून टाकलीस? का म्हणून तिच्या आबरूची असे धिंडवडे उडवलेस? का म्हणून माझं झोपडे जाळलंस? का म्हणून माझा संसार उघड्यावर पाडलास? बोल मुर्द्या बोल, उघड तुझा थोबाड आणि जाब दे।
3: उघड डरकळ्या फोडू नका साबा, त्याचा काय बी उपयोग होणार नाही। अरे वाघाच कातड पांघारलं म्हणून गाडव कधी वाघ होत नाही।
0: मग मुडताड आता तुझ्या समोर कोण उभा आहे, गाडव आहे का वाघ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घे।
4: हाजी इसन्या हे बघ मी त्याची काठी पकडली, तू हाडाची टाकूया काठी।
5: ही आपली काठी
4: ऐकून घेतली, तुझ्या नशिबाची दोरी ताट होती म्हणून तू वाचलास। पण कुत्र्या आता मात्र तू जित राहत नाही।
3: शंक्रिया हातावर
4: नाही साहेब, तुम्हाला नको नको ते बोलणारी ह्याची जीभ मुळापासून छाटून टाकाय हवी।
3: शंक्रिया सांगतोय ते ऐक, हातावर त्याच्या छाताळावर न उठ।
4: पण साहेब तू काय काय बोलत होता ती ऐकलंच नव्हतं मी।
3: अरे अशी कुत्री मधी मधी भुकायचीच, मला त्याचं काय बी वाईट वाटलं नाही। पण गड्या मला चीड आली ती दुसऱ्याच गोष्टीची।
4: कोणत्या?
3: आज इतकी वर्ष गावात काढली, मोठ्या मानात मोठ्या रुबाबात वाढलो, आजूबाजूच्या 550 गावात बी एवढा दरारा वाढिवला की रस्त्यानं चालायला लागलो तर डोळ्याला डोळा भिडवायची हिंमत अजून बी कोणाला होत नाही। आणि आज ह्यो आबा पोवार अगदी ताट मानेनं माझ्या डोळ्याला डोळा भिडवून बोलला, बस त्याच मला दुःख झालंय।
4: त्याच्यावरती बी आपल्याकडे रामबाण उपाय साहेब।
3: कोणता? त्यो
4: पुनंदा साहेबाच्या डोळ्याला डोळा भिडून बोलाया ते तर डोळ्याच जाग्यावर राहणार नाहीत। इसल्या शंकल्या घेऊन जा त्या म्हाताड्याला तिकडं।

आबाचे दोन्ही डोळे गेले. नातीवर झालेल्या बलात्काराचा जाब विचारायला गेलेल्या आबावर दोन्ही डोळे गमावून बसण्याचा भयानक प्रसंग कोसळला.

0: कोण? बाळा बाळा कुठं होतास तू इतकं दिस?
1: चावडीत होतो मी.
0: चावडीत?
1: होय होय चावडीत. फौजदारानं मला अटकवून ठेवलं होतं.
0: अरे पण का?
1: त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारले म्हणून, त्याला रागाने उलट सुलट बोललो म्हणून.
0: पण बाळा,
1: मग काय करणार शिवंता? माझा नाईलाज होता. आज जवळजवळ 1.5 महिना उलटून गेला, आबाचा पत्ता नाही. तुमच्या सगळ्या पाहुण्यांचे गाव पालथे घातले. शेवटी फौजदाराकडे तक्रार नोंदवली, त्याला सगळं सगळं समजावून सांगितलं.
0: मग काय म्हणाला त्यो?
1: शिवंता, तो काय म्हणाला ऐकून माझ्या सर्वांगाची नुसती लाही लाही झाली.
0: असं म्हणाला तरी काय त्यो?
1: तुझा तो आवाज केला असेल वैतागून तोंड घेऊन, त्याच्या त्या दिवट्या नातीनं कुठेतरी शेण खाल्लं असेल म्हणून. शिवंता, त्यासाठीच तर मी त्याच्याबरोबर भांडलो आणि म्हणून तर त्याने मला चावडीत बंद करून टाकलं.
0: अरे पण
1: अगं, मी त्याला खूप खूप समजावून सांगितलं तरी तो ऐकेना. शेवटी मी जेवण बंद केलं. सावडीतून सुटका झाल्याशिवाय पाण्याचा खोट सुद्धा घेणार नाही अशा निर्धाराने वागलो आणि त्यावेळेस त्यांनी माझी सुटका केली.
0: माझ्यासाठी माझ्यासाठी अजून किती जणांना त्रास भोगावा लागणार आहे कुणास ठाऊक.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य माणसा आधी माणूस हो, भाग पहिला. लेखक विनायक पाटील, संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर, पार्श्वगायन बाळ नाईक, शहाजी काळे आणि शकुंतला. यातील कलाकार बाळा अविनाश पाटील, सूत्रधार रमेश राणे, बनण्या राजू राऊळ, सरपंच नारायण जाधव, विशाल प्रसाद सावंत, शंक्र्या रवींद्र प्रभू, शेवंता संगीता मेस्त्री, शिंदार बळीराम काटे, गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील. सादरकर्त्या अनुजा कानडे.
3: नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.